सुप्रभात. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो नमस्कार. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 10 आषाढ शके 1948 म्हणजेच 1 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 22 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

श्रोते हो नमस्कार। प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, सकाळचे 6 वाजतात। आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

श्री वल्लभाचार्य रचित मधुराष्टकम आपण ऐकलं. गायलं होतं वैभवी शेटे यांनी. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर रचित भूपाळी. गायले सुमन कल्याणपूर यांनी. संगीत राम कदम यांचं.

सुरेश वाडकर यांनी गायलेली ही होती संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत निळोबाराय यांची रचना, गायली आहे स्वप्नील गोरे.

पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही होती गौतम सुत्रावे यांची रचना. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया हिंदी भक्तिरचना. या रचनेचे गीतकार, संगीतकार आणि गायक हरिओम शरण.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना. रचना आहे संजीवनी मराठे यांची.

समूहस्वनातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण बांबूच्या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत. बांबूपासून सतरंजी, चटया, टोपल्या, तट्टे, फर्निचर, शोभेच्या वस्तू तयार करणं, बागेची शोभा वाढवणं, तसंच मंडपासाठी असे अनेक उपयोग आहेत. बांबूच्या अनेक प्रजाती आहेत, परंतु आपल्या कोकणामध्ये कळक, माणगा, मेस, चिवा या प्रामुख्याने आढळतात. सर्वसाधारण उष्ण आणि दमट हवामानात 1900 ते 4000 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या भागात बांबूची समाधानकारक वाढ होते. सर्व प्रकारच्या जमिनीत बांबूची वाढ चांगली होते. तसंच पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या उत्तम गाळाच्या भुसभुशीत जमिनीत बांबूची वाढ चांगली होते. बांबूची लागवड कंदापासून आणि बियापासून करता येते. जमिनीत वाढणाऱ्या बांबूच्या खोडाच्या भागाला कंद म्हणतात. 1 वर्ष वयाचा बांबू जमिनीपासून 2 ते 2.5 फूट उंचीवर तोडावा आणि बांबू कंदासह जमिनीतून खोदून काढून लागवडीच्या क्षेत्रात लावावा. या कंदावर किमान 2 ते 3 डोळे असणं आवश्यक आहे. बियाण्यापासून रोपं तयार करण्यासाठी बियाणं 8 तास थंड पाण्यात भिजत ठेवावं. पिशवीत रोपं तयार करताना चांगल्या प्रतीची माती 3 भाग आणि कुजलेलं शेणखत 1 भाग यांचं मिश्रण करून 10 बाय 15 सेंटीमीटर आकाराच्या पॉलिथीनच्या पिशव्यात भरावं. प्रत्येक पिशवीत 2 ते 3 बांबूच्या बिया पेराव्यात. बियांवर बियाच्या जाडीपेक्षा जास्त मातीचा थर नसावा. नियमित पाणी घालावं. पेरलेलं बी 8 ते 10 दिवसात उगवतं. ही रोपं पिशवीत 1 वर्षभर जोपासावीत, म्हणजे लागवडीसाठी योग्य रोपं तयार होतात. गादी वाफ्यावर रोपं तयार करण्यासाठी ज्या जमिनीवर रोपवाटिका तयार करायची आहे अशी जमीन उभी आडवी नांगरून वाफे तयार करावेत. त्यात 4 बाय 40 मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. वाफ्यामध्ये चांगलं वाळलेलं शेणखत घालावं. वाफ्यावर 5 ते 10 सेंटीमीटर अंतरावर बांबूचं बियाणं पेरावं. नियमित पाणी द्यावं. वाफ्यामध्ये रोपं वर्षभर वाढू द्यावीत. आपल्या कोकणातील वातावरणामध्ये माणगा बांबूची व्यापारीदृष्ट्या अभिवृद्धी करण्यासाठी 6 महिने वयाच्या 3 पेराच्या काडीद्वारे गादी वाफ्यामध्ये 1:2:2 या प्रमाणात माती, वाळू आणि शेणखत यांचं मिश्रण भरावं. 50% सावलीखाली डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये लागवड करावी. 6 महिन्यानंतर त्यातून कांडीच्या डोळ्याकडे आलेले फुटवे वेगळे करून प्लॅस्टिक पिशवीत भरावेत. जिथे बांबूची लागवड करायची आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 बाय 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करायची असेल तर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. चांगली माती 2% मिथिल पॅराथिऑन 25 ग्रॅम भुकटी वापरून खड्डे भरून घ्यावेत. तसंच 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावं. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यामध्ये कंद, पॉलिथीन पिशवीत वाढलेली रोपं किंवा गादी वाफ्यावर वाढवलेली रोपं रोपांच्या मुळांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत. खड्ड्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. निंदणी आणि भर देण्याचं काम लागवडीपासून 3 वर्षांपर्यंत करावं. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक रोपाला किंवा कंदाला 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 25 ग्रॅम युरिया याप्रमाणे खतं द्यावीत. अशा पद्धतीने बांबूची लागवड आपल्या कोकणामध्ये फायदेशीर ठरेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
0: बांबू लागवड याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचनस्वर होता विद्या तावडे यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल 2:00 PM.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया. श्रोते हो.

आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सांडपाणी आणि कारखान्यांचे प्रदूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे आपल्या नद्या आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. अशावेळी केवळ कृत्रिम आणि रासायनिक प्रक्रिया करून चालणार नाही, तर आपल्याला पुन्हा निसर्गाच्याच कुशीत जाऊन निसर्गाधारित उपायांचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि नेमका हाच धागा पकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा मग नद्यांचं पुनरुज्जीवन कार्य असेल, या कार्यांमध्ये अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या एक ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचे. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल.
0: मॅडम, तुम्ही सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्गाधारित पर्यायांवर भर देतात. सध्याच्या काळात रासायनिक किंवा इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा ही निसर्ग आधारित पद्धत कशी प्रभावी ठरते आणि पर्यावरणपूरक कशी ठरते?
1: आता आपण जेव्हा म्हणतो निसर्ग, निसर्ग म्हणजे काय, आपल्याला खूप गरजेचं आहे की आपल्याला आपल्या नदी, आपल्या जे माती, ह्या सगळ्याचा जो आहे ना, आपल्याला समजची खूप गरज आहे. आज ते कुठेतरी आपण कमी पडतोय. नदीला काय पाहिजे आपण ते विचार करत नाही, मातीला काय पाहिजे ते विचार करत नाही, हे नैसर्गिक आहे. तर जर आपल्याला आज जो सांडपाणी जे सोडलं जातोय त्याचा जो ज्या पद्धतीनी नदींवर आज परिणाम होतोय त्याच्यासाठी आज खूप गरजेचं आहे की आपल्याला नदीवर काम करताना उगम ते संगम हा जो नदीचा जो प्रवास आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि उगमपासून आपण जेव्हा काही करतो म्हणजे त्याला झिरो ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर म्हणतात, म्हणजे एक छोटी छोटी ओढे नाले करून एक छोटीशी नदी बनते आणि मग ती छोटी नदी मोठी नदीत प्रवाहित होते. म्हणजे असं करून हा जो नदीचा प्रवास आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून जो झिरो ऑर्डर म्हणजे सुरुवातीला जिथून उगम होते तिथून आपल्याला नदी कशी वाहते आणि आजूबाजूला म्हणजे नदीच्या आजूबाजूची जी रायपेरियन झोन ज्याला आपण म्हणतो ते आज खतम होत चाललंय. कारण सगळं जो आहे नदीच्या मध्येच सगळं काही काम होतंय. म्हणजे ती जी ब्लू लाईन, ह्याची ब्लू लाईन, येलो लाईन, रेड लाईन हे समजणं खूप गरजेचं आहे. माती आणि नदीचा जो संबंध ते सगळं जो आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे जो हा काही जर प्रदूषणचा असेल त्याला पूर्ण समावून घ्यायचं. ते कसं, आता नदीमध्ये आणि आपल्या मातीमध्ये जे सूक्ष्म जीव असतात तेच ॲक्च्युली आपले बायोलॉजिकल सिस्टम जे आपण म्हणतो आणि त्या थ्रू ट्रीटमेंट म्हणजे मातीत असणारा जो सूक्ष्मजीव आणि पाणीत असणारा सूक्ष्मजीव जेव्हा त्यांच्यामध्ये सिम्फनी होते त्यातनं म्हणजे सगळं डिग्रेडेशन होतं. म्हणजे ते केमिकल असू द्या की आपला सिवेजच्या असू द्या, त्या सूक्ष्मजीवमध्ये क्षमता असते. आणि जो झाडं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आता शेती वगैरे आणि झाडं, झाडंच आपण ह्याच्यात कसं रोल आहे की झाडाचे जे रूट्स असतात रूट सिस्टममध्ये खूप सारे म्हणजे माती आणि रूट सिस्टममध्ये ते सूक्ष्मजीवचा परत एक संबंध, त्यातनं जो उपचार होते या सूक्ष्मजीवचा जो उपचार होतो नदी आणि माती थ्रू तेव्हाच हे आपल्याला जो सांडपाणी किंवा हे व्यवस्थित ट्रीट होतात. जेव्हापर्यंत आपण एक समज ठेवणार नाही की आपला हे जे सगळं म्हणजे जे काही आपला प्रदूषणचा जो कण आहे त्याला जर न्यूट्रलाइज करायचं ती क्षमता फक्त आपल्या सूक्ष्मजीव मध्ये आहे. तर हा जो आपण नेचर बेस्ड पद्धती म्हणतो म्हणजे आपण एकतर मी जसं म्हटलं उगम ते संगमपर्यंत नदीची प्रवाह कशी असते त्याला बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आजूबाजूचा ब्लू लाईन, रेड लाईन, फ्लड लाईन हे समजणं गरजेचं आहे. ते रायपेरियन

0: झोन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे ते समजणं गरजेचं आहे. आपल्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये क्षमता आहे, सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत आता.
2: आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाले आहेत. श्रोते हो, जाणून घेऊया आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. 8:40 करिअर मंत्रा. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल इंजिनिअरिंग या क्षेत्राविषयीची माहिती. निवेदन कश्मीरा सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. 9 आपण आनंद घ्याल लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासनपटू तन्वी भूषण रेड्डीज हिच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद. श्रोते हो, वेळ लक्षात असू द्या. आज सकाळी 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते असे असतील, सुरुवातीला 12:00 प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल ओव्यांचं सौंदर्य, संवाद लेखन माधवी गोखले यांचं आणि सहभाग प्राची परांजपे आणि नेहा वैशंपायन यांचा. त्यानंतर HPV लस काळाची गरज याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत. आणि त्यानंतर राष्ट्रीय डाक कर्मचारी दिवसानिमित्त पोस्टमन अंजली कपूर यांच्याशी बातचीत. सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:05 गीत बहार. 1:40 अकोला जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सहाना बॅनर्जी यांनी सतारवदनात सादर केलेला राग मेघ आपण ऐकाल. श्रुतहो, दरम्यान 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे आहेत आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:00. 5:02 आपण ऐकाल कार्यक्रम गीतसंध्या. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम प्रसारित होईल युववाणी. आज या कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. आज यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन आकाशवाणी

च्या मुंबई केंद्रावरून साडेसात वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकाल कृषी विद्यापीठ दापोलीकडून शेतकरी फेलो पुरस्कार 2026 प्राप्त शेतकरी दयानंद चौगुले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 7:15 वाजता नाट्यसंगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 वाजता चर्चा का विषय है दिल्ली केंद्रावरून, 10 वाजता रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विनय कुमार यांनी सतारवादनात सादर केलेला राग श्यामकल्याण आपण ऐकाल. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. रूपरेषा आपण जाणून घेतली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

रूपरेषा आपण जाणून घेतली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण या कथामालेमध्ये तेलंगखडिया या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊया। हा पण एक अपरिचित हिरो आहे आणि हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ब्रिटिश सरकारला दम आणलेला होता। तेलंगखडिया इतिहासातला जनजाती समाजामधला एक आघाडीचा नायक आहे। तेलंगखडियाचा जन्म 9 फेब्रुवारी 1806 गुमला नावाचा जो जिल्हा आहे तिथे सिसाई पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मुर्ग नावाचं गाव आहे आणि ते मुर्ग गावामध्ये झाला। त्याचे वडील दुय्या हे खाडे या गावचे पाहन होते, पाहन म्हणजे पुजारी। तर ही सगळी नावं लक्षात ठेवायला अवघड आहे, नावं समजूनही घेण्याची गरज नाही। ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कथा आणि कथानायक आणि त्याचं कार्य हेच आपण समजून घेतलं पाहिजे। तेलंगा अशा ठिकाणी लहानपणापासून मोठा झाला, उपजतच त्याला विलक्षण प्रतिभा होती। आपल्या साथीदारांसह ही सर्व मुलं दैनंदिन व्यायाम करायची, जंगलात बाण चालवायची, धनुष्य चालवायची, कुस्ती करायची, लाठी चालवायची आणि गदा भाला हे पण चालवायची। अर्थात त्यावेळेला तेच एक युद्ध साहित्य होतं। तेलंगाचे जे वडील होते ते छोटा नागपूरच्या नागभोशी महाराजांचे कारभारी पण होते। तेलंगणा वडिलांसोबत कधीकधी महाराजांच्या दरबारात जाऊन इंग्रज जमीनदार यांचं वास्तव, त्यांची बोलण्याची पद्धती, त्यांच्या कामाची पद्धती ह्याची नीट निरीक्षण केलं होतं। जेव्हा तेलंगणा 1831-32 पहिलं बंड केलं तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की भारतातले जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यावरती ब्रिटिश आणि स्थानिक जमीनदारांकडून खूप अत्याचार होत आहेत आणि या ब्रिटिशांना आणि त्यांच्या हस्तक जमीनदारांना आपल्या सर्वांना एक होऊन धडा हा कधी ना कधीतरी शिकवायलाच लागेल आणि तो आपण शिकवायचा असा निश्चय त्यांनी आपल्या साथीदारांसमोर शपथ घेऊन केला। तेलंगणा त्याच्या आजूबाजूच्या गुमला भागातल्या लोकांशी पण संपर्क साधला आणि लोकांमध्ये उठावाची प्रेरणा तयार केली। ब्रिटिश पोलिसांनी तेलंगाच्या कुटुंबाचा छळ सुरू केला। पोलीस अधिकारी त्यांच्यावरती चापकाचे फटके मारायचे। एके दिवशी बसियाच्या कुमारी नावाच्या गावामध्ये तेलंगाला त्याच्या साथीदारांसह अटक केली गेली आणि तिथून ब्रिटिशांनी त्यांना कलकत्त्याच्या तुरुंगात पाठवलं। तेलंगा काही वर्षांनी तुरुंगातून सुटून जेव्हा परत आला तेव्हा त्याला असं दिसलं की परिस्थिती पूर्वीपेक्षा जास्त बिघडलेली आहे। 1857 जे अपयश आलं स्वातंत्र्ययुद्ध नियंत्रित करायला त्यामुळे ब्रिटिश खवळलेले आहेत, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तेलंगणा आपल्या युवा संघटनेचं पुनरुज्जीवन केलं आणि इंग्रजांना हुसकूनच लावायला लागेल असं आवाहन त्यांनी लोकांना केलं। इंग्रजांना जशी या कारवायाची माहिती मिळाली तशी त्यांनी बोधनसिंग नावाच्या एका माणसाला तयार केलं आणि त्याला सांगितलं की तू या तेलंगाची हत्या करायची, त्याच्यासाठी त्याला सुपारी दिली गेली। तेलंगणा खादिया सोसायटीच्या रिंगणात त्यांच्या समर्थकांना दररोज प्रशिक्षण देण्याची पद्धत सुरू केली होती हे या फितूर बोधनसिंगाला माहिती होतं। प्रशिक्षण घेण्यापूर्वी तेलंगणा आपल्या साथीदारांसह इष्टदेव आणि पृथ्वीमातेची प्रार्थना करायची पद्धत पाडली होती। एके दिवशी तेलंगा आपल्या साथीदारांसकट पृथ्वीमातेची पूजा करून प्रार्थना करत होता तेव्हा तिथं अगोदरच जो येऊन लपून बसला होता हा फितूर देशद्रोही ज्याचं नाव बोधनसिंग त्यानं तेलंगाच्या छातीमध्ये

0: गुपचूप 4-5 गोळ्या झाडल्या. हे जसं सर्वांच्या लक्षात आलं तसं तेलंगाचे प्रार्थना करणारे बाकीचे साथीदार प्रार्थना सोडून तेलंगाकडे धावले. तेलंगाना आपल्या साथीदारांना सांगितलं की मी आता आपल्या भारतमातेच्या मांडीवरती आहे डोकं टेकून. इंग्रज भारतमातेच्या सुपुत्रांना आणि मातेला राक्षसांसारखे त्रास देत आहेत, ते दैत्य आहेत आणि ते आपल्या देशाचे मालक बनलेले आहेत आणि आपल्याला ते गुलाम करतायत. तेव्हा माझ्या मरणानंतर तुम्ही लोक एकत्र व्हा, एल्गार करा आणि आपला देश स्वतंत्र करा. 23 एप्रिल 1880 हा दिवस आणि आपल्या देशासाठी तेलंगणा आपल्या प्राणाचा त्याग केला. साथीदारांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं. तो फार भावनिक क्षण होता. तेलंगाचं ज्या ठिकाणी दफन केलं गेलं त्या भागाला आजही तेलंगा टोपा तांडा म्हणून ओळखलं जातं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिथे आजही खूप मोठ्या संख्येने लोक येत असतात.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 7:07 झालेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.
3: ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
4: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
5: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
4: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
6: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
4: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
7: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
4: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूडमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी। गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही।

0: ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातला 5 सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या. अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सचिन अहिर धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सभागृहात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. याबाबत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
1: अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये. महाराष्ट्रात आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल.
0: राज्य सरकारनं या अधिवेशनात पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,607,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेनं काल मंजूर केल्या. या मागण्यांवरच्या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या. पुण्यातल्या पाषाण इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. पाषाण इथल्या प्रकल्पातून पाण्याचं पुरेसं शुद्धीकरण होत नसल्याबाबत आमदार उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठीची आवश्यक विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. एल निनोमुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी सरकार सज्ज आहे. एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला काल सुरुवात झाली. या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. सर्व पात्र मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील ज्येष्ठ वृत्त निवेदक मनोज क्षीरसागर आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. आकाशवाणी सांगली केंद्रातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि नागपूर केंद्रातही वृत्त निवेदक म्हणून काम केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. नाट्यवर्तुळात बाई या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी

0: प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक समज मिळवून दिली. अत्यंत शिस्तीच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि नाट्यकर्मींच्या अनेक पिढ्या घडवल्या. भारतीय रंगभूमीला जागतिक ओळख देत ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात विजयाबाईंनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा हा परिचय.
1: विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोद्यामध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. रावसाहेब, पेस्तनजी यासारखे चित्रपट, स्मृतिचित्रेसारख्या मालिकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला. झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र देखील नाट्यरसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमीला आधुनिक विचार देत अनेक नाट्यकलावंत घडवणाऱ्या विजयाबाई यांच्या निधनाबद्दल नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
0: अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पुणे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबवली. या अंतर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे 13,71,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. इंग्लंडमधील चेस्टर ली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होईल. राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी जवळजवळ सगळाच जून महिना तसा कोरडाच गेला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पेरण्यांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पावसाचा जोर नसल्याने पेरणीसाठी जे पोषक वातावरण तयार न झाल्याने सर्वच ठिकाणची शेती कामे रखडलेली आहेत. बे बियाणे व खतांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली असून पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम शेतीशी निगडीत असणाऱ्या अर्थचक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. कोयना धरणासह सर्वच धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने सर्वच ठिकाणांवरील शेतीसाठीचे सिंचन शासनाने बंद केले आहे. धरणातील उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाबळेश्वर व पाटण तालुका वगळता उर्वरित 9 तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा.
0: हवामान. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जयम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 1 जुलै. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा आज जन्मदिवस. आजचा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रख्यात डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.

श्रोते हो, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांच्या ताब्यात गेलेला सिंहगड किल्ला नवजी बलकवडे यांनी पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला 1 जुलै 1693 साली. क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या घालून हत्या केली 1 जुलै 1909 साली.

श्रोते हो, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1 जुलै 1938. तसंच भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचाही आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1 जुलै 1961. जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला 1 जुलै 1881 साली. श्रोते हो, आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष.

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासनपटू तन्वी भूषण रेड्डीज हिच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद. तेव्हा नक्की ऐका 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. आता 7:25 वाजून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा MTDC कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे MTDC, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in ह्या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही, म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू, अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, ॲग्रो टुरिझम करायचं आहे, त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो, म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी तुम एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा ह्या ॲक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला तरीसुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भाग सुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरी सुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4.80 कोटी रुपयापर्यंत आहे, पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंत जो उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
0: नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत. सर, याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
1: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी ह्या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खाजगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. ह्यामुळे ह्यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य

0: स्थळ मी सांगू शकेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशियंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो. तर हा प्रयोगसुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या त्या जागांमधले आमचे ताबे वहिवाटी त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण त्या ठिकाणची अनुज्ञेयता त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं तिथले पाणी पुरवठ्याची साधनं विद्युत पुरवठ्याची साधनं ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं MTDCचं रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण MTDCच्या ह्या सुविधेमुळं आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय आम्ही निवास न्याहारीच्या योजना करू शकतोय अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझममध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझममध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिकमध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेनसुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जात आहे आणि सगळ्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत. आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5-स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3-स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत हे मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहभागाने पेलतो आहोत.
1: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी सर कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावं असं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
0: आता सर्वप्रथम तर MTDCचं आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. LIC ची ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं. सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली. विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज निवती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्र तळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्र स्थळावर स्थापित केली. म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली आणि त्याच्या मागचं प्रयोजन असं

0: आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत, प्रवाळ आहेत, ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील. आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत, आमची निवती, तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीडबोटनी त्या 7 नॉटिकल माईल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल, बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल, त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार. आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार. आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
1: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आत्ताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याचबरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग त्याची काळजी घेणं ही एका नाग म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्त्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्त्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं आणि जी विद्युत व्यवस्था असते. तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतोय, कुठल्या तरी हॉटेलला राहतोय, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ. आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
1: अगदी खरंय सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
0: जबाबदार पर्यटक.
1: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात, हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
0: धन्यवाद
2: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 आणि 27 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लैनेट फर्नीचर चे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: जेव्हा आपण फर्निचर घेतो तेव्हा काही दिवसांनंतर, काही महिन्यांनंतर आपल्याला त्याबाबतीत कंप्लेंट्स जाणवायला लागतात, तर याबद्दलच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. वॉर्ड्रोब आणि सोफा हे सतत वापरले जाणारे फर्निचरचे प्रकार, हे याची काही गॅरंटी वॉरंटी असते का, किंवा हे इतक्या लवकर खराब का होतात?
5: ऍक्च्युअली कसं असतं की वॉरंटी असते, 2-3 वर्ष वॉरंटी असते मटेरियलला. इम्पोर्टेड असेल तर वॉरंटी नसते. पण याच्यामध्ये सुरुवातीलाच कस्टमरनं काळजी काय घ्यावी लागते, कारण की फर्निचर आता मॉड्युलर मध्ये आहे, सगळं फ्लॅट पॅक येतं, घरी तुमच्या असेंबल होतं. तर ज्यावेळेस असेंब्लीला लोक येतात त्यावेळेस त्याच्याकडनं पूर्ण लेवलमध्ये तुम्ही फर्निचर फिटिंग करून घेतलं पाहिजे. जर लेवल नसतील तुमच्या, कारण नॉर्मली काय होतं की आपल्याकडे कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन मध्ये कुठंच लेवल मिळत नाही, त्यामुळे फर्निचरला प्रॉब्लेम. हा फर्निचरचा प्रॉब्लेम नाही, हा ऍक्च्युअली लेवलचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ती काळजी घ्या की तुमचं फर्निचर लेवलला फिट आहे. इनकेस समजा काय कंप्लेंट आली, आवाज येतोय, काय येतोय, तर तुम्ही कॉल करून बोलवू शकता कार्पेंटरला. वेळीच जर मेंटेनन्स झाला तर तुम्हाला पुढचा त्रास कमी होऊन जातो. आता हे झालं तुमचं वॉर्ड्रोब संदर्भातलं. इव्हन सोफ्यामध्ये पण काय आहे की सोफ्यामध्ये आपल्याकडे 3-सीटर 2-सीटर असा प्रकार आहे. आता त्याच्यात काय होतं की नॉर्मली 4 कोपऱ्यामध्ये 4 लेग असतात,
4: बरोबर,
5: सेंटरला लेग नसतो. तर आम्ही ती काळजी घेतो की प्रत्येक सोफ्याला मध्ये एक सेंटरला आम्ही लेग देतो, कारण की आपल्याकडे काय होतं की वापर तसा होत नाही, थोडासा रफ वापर राहतो, मग त्याला आम्ही सेंटर लेग देतो. सेंटर लेग दिल्यामुळे काय होतं की तुमचा लोड जो आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्युट होऊन जातो,
4: बरोबर, स्टेडीनेस येतो.
5: हा, त्याला स्टेडीनेस दाखवतो आणि त्याची लाईफ तुम्हाला चांगली मिळते. अगदी 5-10 वर्ष म्हणलं तरी तुमचा सोफा व्यवस्थित चालतो. आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या कुशन वरती पडतो. कुशनचा तुम्हाला खाली जर त्याला सपोर्ट असेल तर तो फर्मनेस जसा सुरुवातीला तसाच तुम्हाला 2-4 वर्ष मिळून जातो. ह्या छोट्या छोट्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर तुमचं पुढचा मेंटेनन्सचा प्रकार कमी होऊन जातो.
4: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि विविध ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156-77703, 9156-77703, 9156777003. जाधव सर, जसं आपण वॉर्ड्रोब सोफ्याबद्दल बोललो तसंच बेड किंवा मॅट्रेस हे सुद्धा खूप वापरले जाणारे प्रकार, तर याच्याही बऱ्याच कंप्लेंट येतात की बेडची ट्रॉलीच सरकत नाही, बऱ्याच अडकून राहते, किंवा हायड्रॉलिक असेल तर काही दिवसानंतर, वर्षानंतर ते ऑपरेट होत नाही, अडकून बसतात, त्याबद्दल काय सांगाल?
5: त्याच्यात काय होतं की हायड्रॉलिकला तुमचा जर वापर असेल तर इश्यू नसतो, जर वापर नसेल तर त्याचे हायड्रॉलिक जाम होतात, डस्ट राऊंड राऊंड राऊंड ते ऑपरेट होत नाहीत. मग त्याला तुम्हाला एकच सोल्युशन आहे की रिप्लेसमेंट.
4: ओके.
5: आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात, फार काय कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही. नाहीतर लोकांच्या डोक्यात काय असतं की हायड्रॉलिक खराब झालं तर परत मिळणार का? आपल्या जशा गाड्यांच्या डिकी असते पाठीमागं, त्याला एक शॉकऑब्झर असतो, हायड्रॉलिक सिलेंडर असतो, सेम तशीच कन्सेप्ट त्याला पण आहे. आणि ते तुम्हाला त्याच्यावरती स्पेसिफिकेशन असतात प्रत्येक हायड्रॉलिक वरती, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल होतं ते.
4: ओके.
5: इझिली तुम्ही ते रिप्लेस करू शकता. सेकंड म्हणजे तुमचे मॅट्रेस आले. मॅट्रेस सगळ्यात मेजर इश्यू काय मॅट्रेसचा, की लोकांना एक 10 वर्ष वॉरंटी, 15 वर्ष वॉरंटीवाला मॅट्रेस माहिती आहेत. वॉरंटी आहे ठीक आहे, पण त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. मॅट्रेसमध्ये मेजर काय आहे की तुम्ही जशी आता मॅट्रेस वापरताय सेम त्याच पोझिशनला तुम्ही वर्ष मॅट्रेस नाही वापरू शकत, त्याला तुम्हाला रोटेट करावी लागते. तर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो की जिथं तुम्ही रेग्युलर जास्त वापर होतोय तिथे खड्डा पडत नाही. आणि तुम्ही 10 वर्षवाली मॅट्रेस जरी असले तर त्यांचा सुद्धा वॉरंटीचा क्रायटेरिया हाच आहे की तुम्ही रोटेट करून मॅट्रेस वापरली पाहिजे.
4: बरं बरं. तेव्हा श्रोते हो, नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि इंटरनॅशनल ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156-77703, 9156-77703, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्ते.
6: प्लॅनेट फर

0: फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
0: श्रोते हो, 7:46 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया बा भ बोरकर यांची गीतरचना, गायले आणि संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: श्रोते हो, 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासनपटू तन्वी भूषण रेड्डीज हिच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आदल्या दिवशी आम्हाला किट दिली होती. मग आमच्या प्रत्येक किटवर, जसं की ट्रॅक सूट असो किंवा आमच्या ब्लेझरवर, टी शर्टवरती, प्रत्येक ह्याच्या मागे इंडिया लिहिलेलं असतं. सो हे असं नाव बघून मला खूप छान वाटलं, कारण का एक ती फिलिंग वेगळी असते.
0: लक्षात असू द्या, कार्यक्रम इंद्रधनुष्य 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं भा रा तांबे यांचं गीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. भावधारा कार्यक्रमात श्रोतेहो शेवटी ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली, गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुनीश शर्मा.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी

कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. यासंदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा, फिनटेक, डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता यानिमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 एआय डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला.
भारताने 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे, असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर

0: शंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा पहाटे 4 वाजता या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण पुरुष, हैवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरु होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानेटकर. 8:40 आणि 43 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम करिअर मंत्रा. निवेदन कश्मीरा सावंत यांचं. कांधे पे सूरज.

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग। निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखड़े, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, करिअर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या डिजिटल युगामध्ये संगणक, इंटरनेट, मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे आपलं आयुष्य सोपं होत चाललंय। म्हणजे बघा, कोणतंही किचकट काम असेल ते हे AI काही सेकंदामध्ये आपल्याला पूर्ण करून देतं। याच तंत्रज्ञानाला आकार देणारं क्षेत्र म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। आजच्या या भागामध्ये IT इंजिनिअरिंग हे क्षेत्र आणि त्यामधून उपलब्ध होणाऱ्या संधी याविषयी आपण माहिती घेणार आहोत। IT इंजिनिअरिंगमध्ये संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, नेटवर्किंग, सायबर सुरक्षा, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला जातो। या क्षेत्रामधून घडणारे अभियंता विविध उद्योगांसाठी नवनवीन तांत्रिक उपाय शोधत असतात। आज भारताबरोबरच संपूर्ण जगभरामध्ये IT या क्षेत्रामध्ये कुशल तंत्रज्ञांना खूप मोठी मागणी आहे। IT इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे ट्रेड्स म्हणजेच शाखा उपलब्ध आहेत, त्यापैकी पहिली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट। श्रोते हो, आपण दररोज जी मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरतो किंवा संगणकावर काम करत असताना वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरली जातात, त्यामागे असते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची ताकद। ही एक अशी शाखा आहे जिथे कल्पनांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वास्तवाचं रूप दिलं जातं। वापर करणाऱ्यांच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून त्यानुसार सॉफ्टवेअरची रचना करणं, त्यासाठी कोड लिहिणं आणि चाचणी घेणं, तसंच सातत्याने त्यामध्ये सुधारणा करत राहणं हे सॉफ्टवेअर डेव्हलपरचं प्रमुख कार्य असतं। यानंतरची शाखा म्हणजे वेब डेव्हलपमेंट। आज माहिती मिळवण्यापासून ते खरेदी, शिक्षण, बँकिंग आणि अगदी मनोरंजनापर्यंत अनेक गोष्टी आपण वेबसाईट्सच्या माध्यमातून करत असतो। या वेबसाईट्सची निर्मिती आणि देखभाल करणारे तज्ज्ञ म्हणजे वेब डेव्हलपर्स। वेबसाईट्सचं बाह्य स्वरूप, मांडणी आणि वापर करणाऱ्यांचा अनुभव यासाठी फ्रंट एंड डेव्हलपमेंट, तर डेटाबेस, सर्व्हर आणि तांत्रिक कार्यप्रणालीसाठी बॅकएंड डेव्हलपमेंट महत्त्वाचं असतं। या दोन्ही कौशल्यांचा संगम असलेले तज्ज्ञ म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपर्स। आज प्रत्येक व्यवसाय, संस्था आणि शासकीय विभागाला डिजिटल प्लॅटफॉर्म्सची गरज असल्यामुळे देशविदेशामध्ये वेब डेव्हलपर्सना मोठी मागणी आहे। श्रोते हो, आजकाल आपली वैयक्तिक माहिती, बँक व्यवहार, शासकीय कागदपत्र आणि व्यावसायिक माहिती ही मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन स्वरूपामध्ये साठवली जाते। अशा वेळी या माहितीचं सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते। हीच जबाबदारी पार पाडणारं क्षेत्र म्हणजे सायबर सिक्युरिटी। IT इंजिनिअरिंगमधील सायबर सिक्युरिटी या शाखेमध्ये अशा प्रकारच्या माहितीचं संरक्षण करण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपायांचा अभ्यास केला जातो। हॅकिंग, डेटा चोरी, व्हायरस आणि इतर धोक्यांपासून संस्थांचं रक्षण करणं हे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांचं मुख्य कार्य असतं। IT इंजिनिअरिंगमधली वेगाने विकसित होणारी पुढची शाखा म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग। क्लाउड कम्प्युटिंगमध्ये संगणकाचे सर्व्हर्स, स्टोरेज, डेटाबेस, नेटवर्किंग आणि सॉफ्टवेअर सेवा या इंटरनेटद्वारे पुरवल्या जातात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हार्डवेअर उभारण्याची गरज कमी होते आणि आपल्याला हवी असलेली माहिती कुठूनही कधीही उपलब्ध होऊ शकते। आज बँकिंग, शिक्षण, आरोग्य, ई कॉमर्स, मनोरंजन आणि उद्योग क्षेत्रातल्या अनेक सेवा क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित आहेत। त्यामुळे क्लाउड इंजिनियर, क्लाउड आर्किटेक्ट, क्लाउड ॲडमिनिस्ट्रेटर यांसारख्या तज्ज्ञांना जगभरात मागणी आहे। IT इंजिनिअरिंगमधली एक आधुनिक शाखा म्हणजे डेटा सायन्स।

0: मध्ये गणित, सांख्यिकी, संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करून माहितीचं सखोल विश्लेषण केलं जातं. ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेणं, व्यवसायातले ट्रेंड्स ओळखणं, भविष्याचा अंदाज बांधणं आणि गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधणं यासाठी डेटा सायन्सचा उपयोग केला जातो. यामध्ये डेटा अॅनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, बिझनेस अॅनालिस्ट, डेटा इंजिनियर आणि मशीन लर्निंग इंजिनियर यांसारख्या संधी उपलब्ध आहेत. यानंतरची महत्त्वपूर्ण शाखा म्हणजे नेटवर्किंग. आजच्या जगामध्ये संगणक, मोबाईल, सर्व्हर आणि इंटरनेट यांना एकमेकांशी जोडून ठेवणारी शक्ती म्हणजे नेटवर्किंग. आपण पाठवलेला ईमेल, व्हिडिओ कॉल, ऑनलाईन व्यवहार किंवा इंटरनेटवरची कोणतीही माहिती क्षणार्धात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचते त्यामागे नेटवर्किंग तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असते. या शाखेमध्ये संगणक नेटवर्कची रचना, स्थापना, देखभाल आणि सुरक्षा यांचा अभ्यास केला जातो. विविध उपकरणं आणि प्रणाली एकमेकांशी सुरळीतपणे संवाद साधू शकतील याची खात्री करणं हे नेटवर्क इंजिनियरचं प्रमुख काम असतं. आज उद्योग, बँकिंग, दूरसंचार, शिक्षण, आरोग्य आणि शासकीय क्षेत्रामध्ये मजबूत नेटवर्क व्यवस्था अत्यावश्यक बनली आहे. त्यामुळे नेटवर्क इंजिनियर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन, नेटवर्क आर्किटेक्ट, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर आणि नेटवर्क सिक्युरिटी स्पेशालिस्ट अशा विविध करिअर संधी यामध्ये उपलब्ध आहेत. यानंतरची सध्या वेगाने विकसित होत असलेली आणि भविष्य घडवणारी शाखा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. श्रोते हो, माणसाप्रमाणे विचार करू शकणारी, शिकू शकणारी आणि निर्णय घेऊ शकणारी संगणक प्रणाली विकसित करण्याचं विज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये AI हे सगळ्यात चर्चेत असलेलं आणि वेगाने विकसित होत असलेलं क्षेत्र आहे. IT इंजिनिअरिंगमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शाखेमध्ये संगणकांना डेटा समजून घेणे, त्यातून शिकणे आणि बुद्धिमान पद्धतीने कार्य करणं शिकवलं जातं. आवाज ओळखणारे सहाय्यक, भाषांतर करणारी साधनं, शिफारसी देणाऱ्या प्रणाली, स्वयंचलित वाहनं आणि वैद्यकीय निदान यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने उद्योग, शिक्षण, आरोग्य, शेती, बँकिंग आणि संशोधन क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल घडून येत आहेत. त्यामुळे AI इंजिनियर, मशीन लर्निंग इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, AI रिसर्चर आणि रोबोटिक्स इंजिनियर यासारख्या अनेक करिअर संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. श्रोते हो, आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे एक असं क्षेत्र आहे ज्यामुळे जगभरातल्या करिअरच्या संधींची द्वारं खुली झाली आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये कुशल IT व्यावसायिकांना आकर्षक वेतन आणि उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीय IT अभियंत्यांना थेट नोकरीच्या संधी देतात. तसंच काही कंपन्या भारतातूनच रिमोट पद्धतीने परदेशी प्रकल्पांवर काम करण्याची संधी देतात. याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपल्या रत्नागिरीतील IT इंजिनियर सौरभ सवंडे. सध्या गेली काही वर्ष ते दुबई इथे IT क्षेत्रामध्ये काम करत आहेत.
1: नमस्कार, माझं नाव सौरभ सुरेंद्र सवंडे. मी गेली 10 वर्ष IT क्षेत्रामध्ये काम करत आहे. सध्या EFT स्विचिंग टेक्नॉलॉजीमध्ये मी काम करतो. मागील 3 वर्ष मी दुबईमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये काम करत आहे. मी IT इंडस्ट्री करिअर म्हणून निवडण्याचे कारण म्हणजे मला लहानपणापासून कम्प्युटर आणि त्या निगडीत गोष्टींबद्दल खूप कुतूहल आणि आवड होती. त्यासाठी मी 11वी 12वीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पर्यायी विषयाची निवड केली आणि इंजिनिअरिंगसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे स्पेशलायझेशन निवडलं. माझ्या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात अनेक विषयांची तोंड ओळख मला झाली. कम्प्युटर ग्राफिक्स, वेब प्रोग्रामिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर नेटवर्क्स आणि अजून बरेच काही. यामुळे पुढील करिअरमध्ये कोणत्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन किंवा अतिरिक्त कोर्सेस करू शकतो याची कल्पना येण्यास मला मदत झाली. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमामध्ये करिअर विषयक स्किल्सचा मूलभूत पाया रचण्यासाठी खूप मदत होते. मात्र त्या अभ्यासक्रमाचे रूपांतर स्किल्समध्ये करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. IT क्षेत्र हे आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया आहे. सर्वसामान्यांपासून सर्वांचंच आयुष्य सोपं करणारं हे क्षेत्र आहे. भविष्यात अनेकांचं भवितव्य बदलण्याची अखंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपरच नाही तर इथंही अनेक रोल्समध्ये

0: नोकरीच्या संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. क्षेत्रामधील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर लक्षात घेता या क्षेत्रातील सर्जनशील नोकऱ्यांचे प्रमाण भविष्यात नक्कीच वाढणार आहे. म्हणून मला असं वाटतं की नव्या पिढीने नक्कीच या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करावा. आजकाल टेक्नॉलॉजीनुसार वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचा इंडस्ट्रीमध्ये वापर होतो. जावा, सी, सी प्लस प्लस अशा लिगसी लँग्वेजेसचा अजूनही वापर होतो. म्हणून मला असं वाटतं की शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच कोणत्याही एका लँग्वेजमध्ये प्रभुत्व मिळवून इतर लँग्वेजेसबद्दल एंट्री लेवल नॉलेज मिळवण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. त्याने नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने खूप मोठी मदत होऊ शकते. कोडिंग शिकताना एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लॉजिक्स, ज्यामध्ये मुलं कमी पडतात. म्हणजे कोणतंही कोड डेव्हलप करताना त्याचं लॉजिकल स्ट्रक्चर डेव्हलप करता येणं फार महत्त्वाचं असतं. हे फक्त प्रॅक्टिस करून शिकता येतं. म्हणजे मोकळ्या वेळात प्रोग्रामिंग असाइनमेंट्स किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करणं हे हा शिकण्याचा उत्तम मार्ग आहे. आय टी क्षेत्रामध्ये काम करताना येणाऱ्या आव्हानांमध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अप टू डेट राहणं. इंडस्ट्रीमध्ये सतत नवनवीन गोष्टी येत राहतात आणि त्या संदर्भात कायम अपडेटेड राहावं लागतं. कायम नवीन स्किल्सचा तुमच्या स्किलसेटमध्ये भर घालत राहावं लागतं. त्यासाठी कायम शिकत राहण्याची वृत्ती तुम्हाला करिअरमध्ये उत्तम प्रगती करण्यासाठी खूप मदत करू शकते. भविष्यात भारतात आणि भारताबाहेर क्रिएटिव्ह जॉब्सचं प्रमाण वाढणार आहे. म्हणजे नोकरीतील तोचतोचपणा किंवा एकसारखं काम करत राहण्याची शक्यता कमी होत जाणार आहे. आजकाल सगळ्याच कंपन्यांचा ऑटोमेशन किंवा आधुनिकीकरणाकडे खूप जास्त कल असतो. म्हणून क्रिएटिव्ह किंवा ऑटोमेशनसाठी मदत करणाऱ्या जॉबचं प्रमाण वाढत जाणार आहे आणि त्या दृष्टीने करिअर करण्यासाठी खूप साऱ्या संधी उपलब्ध होतील असं मला वाटतं. असं म्हटलं जातं की AI मुळे जॉब्स कमी होतील, पण मला असं वाटतं की AI मुळे जॉब्स कमी नाही होणार, पण त्याचं स्वरूप नक्कीच बदलणार आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, तुमच्या कौशल्यांना जागतिक ओळख मिळवून देणारं आणि परदेशातल्या करिअर संधींची दारं खुली करणारं क्षेत्र म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आपल्या रत्नागिरीतले आणखी एक IT इंजिनियर अक्षय मुळे हे सध्या ऑस्ट्रेलियामध्ये IT या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. जाणून घेऊया त्यांचा अनुभव.
2: नमस्कार श्रोते मंडळी, माझं नाव अक्षय प्रभुराज मुळे. मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये गेली 6 वर्ष काम करत आहे आणि मी एक्सेंचर ऑस्ट्रेलिया या कंपनीमध्ये काम करतो, मेलबर्न ऑस्ट्रेलिया या शहरामध्ये. माझ्या करिअरची सुरुवात झाली 2019 मध्ये, जेव्हा मी सुरुवातीला इन्फोसिस बँगलोर या कंपनीमध्ये कामाला लागलो. आणि इन्फोसिस मध्ये काम करत असताना ऑस्ट्रेलियामधल्या एका नामांकित टेलिकम्युनिकेशन कंपनी क्लायंटसाठी मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या बरोबर मी काम केलं साधारणपणे 3 वर्ष इन्फोसिसमध्ये. आणि ते काम करत असताना मला ऑनसाईट अपॉर्च्युनिटी आली आणि ती ऑनसाईट अपॉर्च्युनिटी घेऊन मी मेलबर्नला आलो. मी एक्सेंजरमध्ये टीम लीड या पदावर कार्यरत आहे आणि माझं डोमेन स्पेसिफिक आहे सर्व्हिस नाव ही टेक्नॉलॉजी. आपल्याला माहितीच आहे की साधारण एक गेल्या 20-25 वर्षात IT या क्षेत्राची व्याप्ती खूपच प्रमाणात वाढलेली आहे आणि मला असं वाटलं की हे IT क्षेत्र अजूनही पुढे फार फोफावत जाईल आणि या करिअरच्या दृष्टीने खूप साऱ्या संधी उपलब्ध होतील. या दृष्टीने मी IT इंजिनिअरिंग हे करिअर म्हणून निवडलं. त्याच्यानंतर जेव्हा मी 4 वर्ष शिकलो तेव्हा खूप सारे वेगवेगळे विषय मला शिकावे लागले. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड विषय होते, काही डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम अनालिसिस नावाचा एक विषय होता, त्याच्यानंतर बिग डेटा म्हणून जी एक नवीन सध्या टेक्नॉलॉजी आहे तो विषय आम्हाला होता आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आम्ही शिकलो. जावा शिकलो, C++ शिकलो. आजच्या काळात IT क्षेत्राचं महत्व खूपच वाढलेलं आहे. तुम्हीही ऑब्झर्व केलं असेल की गेल्या काही वर्षांमध्ये AI आणि या सगळ्या गोष्टींनी खूप साऱ्या मॅन्युअल गोष्टी कमी करून जास्तीत जास्त ऑटोमेशनला प्राधान्य दिलं जात आहे. मग ती प्रोडक्शन इंडस्ट्री असू दे किंवा IT इंडस्ट्री असू दे, त्याच्यामुळे सर्व ठिकाणी IT हा एक बॅकबोन झालेला आहे प्रत्येक इंडस्ट्रीचा. आणि तुम्ही हे क्षेत्र निवडावं याच कारणासाठी, कारण ट्रेडिशनल गोष्टी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये जाऊ शकता, पण IT हे तुम्हाला एक खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव देऊन जाईल. कारण IT मध्ये तुम्ही लॉजिकली विचार करायला शिकता आणि एखादी गोष्ट किती इफिशियंटली करता येईल, आणि हे चॅलेंजिंग काम आहे. आणि जेव्हा माणसाला आयुष्यात चॅलेंजेस येतात आणि जेव्हा ती आपण ओव्हरकम करतो तेव्हा मला वाटतं की त्याची एक मजा वेगळी येते. भविष्यामध्ये जर तुम्ही मला विचाराल तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आय टी या क्षेत्राचा वापर केला जाणार आहे. त्याच्यामुळे तितक्या मॅनफोर्सिंग आहे, तितक्या वर्कफोर्स

0: गरज आयटी क्षेत्रामध्ये लागणार आहेच, त्याच्यामुळे जितकी लोक आयटी क्षेत्रामध्ये येतील तितका कमीच आहे असं मला वाटतं. मी जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल होते, त्यांचा मला खूप फायदा झाला. पण आता तर तुमच्या हाताशी AI आहे, त्याच्यामुळे कधीही काही प्रश्न पडला तर तुम्ही ChatGPT किंवा क्लॉड ही काही खूप नामांकित किंवा नावाजलेली AI इंजिन्स आहेत जी तुम्ही वापरून तुमच्या अडचणींवरती तुम्ही नक्कीच मात करू शकता. त्याच्यामुळे AI चा वापर पुरेपूर करा आणि त्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवा. आयटी क्षेत्रामध्ये आव्हानं सर्व बाजूंनी आहेत, कधी कधी खूप कमी वेळ असतो आपल्याकडे काम करून देण्यासाठी आणि एक्सपेक्टेशन फार जास्त असतात, पण तेव्हा तुम्हाला डिप्लोमॅटिकली खेळावं लागतं की आपल्याला आपण आपलं बेस्ट तर द्यायचं आहेच. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच एक्सपेक्टेशन्स आणि आउटपुट ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित ताळमेळ साधला पाहिजे. ह्या क्षेत्रात करिअरसाठी खूप सारे पर्याय आहेत, म्हणजे सगळ्यांच्या मते काही जर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की डेव्हलपमेंट म्हणजे फक्त आपल्याला कोडिंगच करायचंय, तर असं अजिबात नाहीये. अनेक सारे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, जसं की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, बिझनेस अनालिस्ट म्हणून एक पोझिशन असते ज्याच्यामध्ये तुम्ही बिझनेसकडनं रिक्वायरमेंट्स घेता आणि त्या तुमच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून डेव्हलपरला सांगता की तुम्हाला काय करायचंय. त्याच्यामुळे अनालिस्ट, डेव्हलपर, टेस्टर असे वेगवेगळे पर्याय तुमच्या दिमतीला आहेत, तर जो काही तुमच्यासाठी योग्य आहे तो तुम्ही नक्कीच वापरा. आणि भारतात आणि परदेशात आयटी क्षेत्रात अत्यंत प्रचंड प्रमाणात रोजगार आहे, फक्त एक गोष्ट मात्र आहे की तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. मी जेव्हा इन्फोसिसमध्ये कामाला लागलो तेव्हा मला असं वाटलं नव्हतं कधी की मला बाहेरच्या देशात कामासाठी पाठवतील. मी एक होतो की जो इन्फोसिस बरोबर काम करत होतो कारण मला तिथलं काम आवडत होतं आणि ह्या पेशन्सच मला फळ असं मिळालं की मला परदेशात त्यांनी कामासाठी पाठवलं आणि आज मी मेलबर्न सारख्या शहरात आहे. आणि भारतातही कामाचं कल्चर खूप छान आहे, परदेशात तर अजूनच चांगलं आहे कारण इथली लोक वर्क लाईफ बॅलन्सला खूप चांगलं प्राधान्य आणि महत्व देतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संधी कुठेही मिळते, भारतात किंवा परदेशात संधी मिळेल त्याचं सोनं करा आणि स्वतःचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करा. एवढेच मी तुम्हाला सांगेन. थँक्यू सो मच.
1: श्रोते हो, या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करत असणाऱ्या व्यक्तींशी बोलल्यानंतर जाणवतं की आयटी हे क्षेत्र किती मोठं आहे आणि यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आयटी हे क्षेत्र तुमचं जीवन बदलू शकतं. तेव्हा तुम्हालाही तंत्रज्ञानाची आवड असेल आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची तुमचीही तयारी असेल तर आयटी इंजिनिअरिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी जागतिक संधींचं दार खुलं करू शकते. कारण आयटी इंजिनिअरिंग हे केवळ नोकरीची संधी नाही तर उद्याच्या डिजिटल जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता देणारं क्षेत्र आहे.

0: निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी.
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम करिअर मंत्रा. निवेदन होतं कश्मीरा सावंत यांचं, कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 9 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया राजा या चित्रपटातल्या समीर यांच्या गीतानं.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक.
2: श्रोते हो, 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासन

0: पटू तन्वी भूषण रेड्डीज हिच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आदल्या दिवशी आम्हाला किट दिली होती. मग आमच्या प्रत्येक किटवर, जसं की ट्रॅक सूट असो किंवा आमच्या ब्लेझरवर, टी शर्टवरती, प्रत्येक ह्याच्या मागे इंडिया लिहिलेलं असतं. सो हे असं नाव बघून मला खूप छान वाटलं, कारण का एक ती फिलिंग वेगळी असते.
0: लक्षात असू द्या, कार्यक्रम इंद्रधनुष्य 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं हे होतं करण अर्जुन या चित्रपटातलं गीत. इंदिवर यांच्या गीताला संगीत होतं राजेश रोशन यांचं.

श्रोते हो, हे आहे फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत जतीन ललित यांचं आणि हे गीत गायलंय अभिजित भट्टाचार्य आणि अलका याज्ञिक यांनी.

आशा भोसले आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे होतं समीर यांचं गीत राजू चाचा या चित्रपटातलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य.

श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, योग म्हणजे केवळ शरीराची लवचिकता नव्हे तर मन बुद्धी आणि आत्म्याला संतुलित करणारी जीवनशैली आहे. याच योग साधनेच्या बळावर चिपळूणच्या एका तरुणीने जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.

0: जागतिक स्तरावरची पहिली योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 नुकतीच अहमदाबाद गुजरात इथे घेण्यात आली. याच स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावर सुवर्ण पदक पटकावत तन्वीने आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. आज इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण तन्वीशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिच्या या संपूर्ण प्रवासाविषयी, या स्पर्धेविषयी. तन्वी, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: तन्वी, जागतिक स्तरावरची पहिली योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 अहमदाबाद गुजरात इथे झाली आणि आज त्या स्पर्धेमध्ये तू विश्वविजेती म्हणून झळकली आहेस. तन्वी, आज जरी सगळेजण तुला विश्वविजेती योगासनपटू म्हणून ओळखत असली तरी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की लहानपणची तन्वी कशी होती, तुझं कुटुंब कसं होतं, लहानपणी तुला या योगासनाची आवड होती का, काय करायचीस तू तेव्हा, सांगशील?
1: जेव्हा मी दुसरीत होते तेव्हा खरं तर मी माझ्या दोन बहिणींना बघून त्यांच्यासोबत जे हट्ट केला होता की त्या जर कथ्थकला जात असतील तर मी पण त्यांच्यासोबत कथ्थकला जाणार. मग मी त्या दोघींसोबत कथ्थकला जायची, पण मला कथ्थक फारसं जमत नव्हतं. म्हणून मी माझ्या पॅरेंट्सला बोलले की मला कथ्थक नाही करायचं आहे, मला दुसरा कुठला तरी स्पोर्ट्स करायचा आहे. मग मी योगा डिसाईड केला, कारण का मी ना यूट्यूबवरती, म्हणजे इन्स्टा यूट्यूबवरती मी योगाच्या व्हिडिओज बघितल्या होत्या. मग माझा इंटरेस्ट तयार झाला, म्हणून माझे मम्मी पप्पा मला पाग व्यायामशाळा येथे चिपळूणला आहे तिथे ॲडमिशन करायला घेऊन गेले. मग तिथे मी माझं ॲडमिशन घेतलं आणि मग त्या दिवसापासून माझी योग प्रवास सुरू झाला. मग तेव्हापासून मी योगा नियमितपणे सुरू केला.
0: म्हणजे योगासनाची पहिली ओळख तसं म्हटलंस तर समाज माध्यमांवरून तुझी झाली.
1: हो.
0: आणि त्याच्यानंतर मग तू आई वडिलांना सांगितलंस आणि तू त्याच्यासाठी प्रवेश घेतलास. घरात कुणाला योगासनांची आवड होती का कधी?
1: माझ्या घरात कोण खरं तर योगा करत नाही. सुरुवात माझ्याकडूनच झाली, कारण का माझी बहीण एक आहे ना ती स्केटिंगला जायची. मग त्याच्यानंतर माझा एक भाऊ स्केटिंगला जायला लागला होता, पण मला स्केटिंग पण असं हे नव्हतं. मी पहिलीच आहे जी योगा सुरू केला.
0: तुझे आई बाबा काय करतात?
1: माझी मम्मी हाऊसवाईफ आहे आणि पप्पांची न्यूजपेपर एजन्सी आहे.
0: अच्छा. योगासन शिकण्यासाठी तू सुरुवात केलीस आणि मग तिथून आजचा हा विश्वविजेते पदापर्यंतचा हा तुझा प्रवास झाला. म्हणजे तुझी पहिली स्पर्धा असेल, तुझं पहिलं बक्षीस असेल, त्याच्या पुढे कोणत्या कोणत्या स्तरावर तू खेळलीस आणि आता विश्वविजेत्या पदापर्यंत तू पोहोचलेली आहेस, तर हा प्रवास जरा सविस्तर सांगशील का?
1: माझी पहिली स्पर्धा म्हणजे जिल्हास्तरीय होती, जी SGFI ची असते. मग मी जेव्हा 6वीत खेळले होते तेव्हा माझा नंबर नव्हता आला कॉम्पिटिशनमध्ये, कारण का ती माझी पहिली कॉम्पिटिशन होती. तेव्हा मला एक्सपिरियन्स आला की कशी स्पर्धा असते, कशी मुलं परफॉर्म करतात. तर मी तेव्हा डिसाईड केलं की अजून आपण मेहनत घेतली पाहिजे. मग हळूहळू मी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनल, इंटरनॅशनल अशी खेळत गेले. मग जेव्हा मी 7वीत होते तेव्हा मला बॅक इंजुरी झाली होती. मग तेव्हा माझ्या मम्मी पप्पांनी, माझ्या फॅमिलीने आणि माझ्या सरांनी, म्हणजे रणवीर सावंत सर ह्यांनी खूप कष्ट घेतले. आम्ही खूप सारे डॉक्टर्स केले, MRI केला. मग तेव्हा एक डॉक्टर बोलले की हिचं ऑपरेशन करावं लागेल, म्हणून आम्ही कराड येथे एका डॉक्टरकडे गेलो. मग ते बोलले की ऑपरेशन वगैरे काही करायची गरज नाही, ते हळूहळू रिकवर होईल, फक्त मेडिसिन्स दिले होते. आणि मग मी हळूहळू ते बोलले की गॅप घे, म्हणून मी 3-4 महिने गॅप घेतला होता. पण मी असंच रोज क्लासला जायचे आणि तिथे फक्त जस्ट अशी प्रॅक्टिस बघायचे. मग हळू मी 3-4 महिन्यांनी रिकवर झाले. आत्तापर्यंत किमान मी 20-25 कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं. जसं की मी 5-7 नॅशनल्स खेळले आहे, तर त्याची पहिली नॅशनल झाली होती ओडिसाला. मग जेव्हा माझं म्हणजे थोडक्यात की फेडरेशनची ती माझी पहिली नॅशनल होती, म्हणजे थोडक्यात की माझी सगळ्यात मोठी खेळलेली कॉम्पिटिशन होती. मग त्याच्यानंतर आमची दुसरी नॅशनल झाली ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये. आणि मग अशा मी हळूहळू एक नॅशनल खेळत गेले आणि त्याच्यानंतर मी आता 2 वर्षापूर्वी नॅशनल गेम्स खेळली होती, जी की उत्तराखंडमध्ये झाली होती. आणि आता नुकत्याच 25 मध्ये आमची एशियन चॅम्पियनशिप झाली होती, 2nd Asian चॅम्पियनशिप, त्यात मी पार्टिसिपेट केलं होतं. आता जेव्हा मी इथं गेले होते वर्ल्ड चॅम्पियनशिपला तेव्हा कसं झालं होतं की आमचे पहिले सिलेक्शन ट्रायल्स झाले होते आणि मग जे सिलेक्ट झाले ते वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्ट झाले.
0: तू आता म्हणालीस की

0: तुझी ट्रायल घेण्यात आली होती, म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाण्यासाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. मग ही निवड चाचणी कुठे झाली आणि तिचं स्वरूप काय होतं?
1: आमचे सिलेक्शन ट्रायल्स हरियाणा इथे झाले होते. तर तिथे कसं होतं की आमच्या योगामध्ये टोटल 12 इव्हेंट्स असतात. ते म्हणजे एक ट्रॅडिशनल, एक आर्टिस्टिक सिंगल, फॉरवर्ड बेंड, लेग बॅलन्स, हँड बॅलन्स, ट्विस्टिंग, सुपाईन, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर, ट्रॅडिशनल ग्रुप आणि आर्टिस्टिक ग्रुप असे असतात. मग त्यापैकी मी खरं तर जेव्हा सिलेक्शन ट्रायल्स होते तेव्हा फक्त 10 इव्हेंट्स घेतले होते. कारण का जेव्हा ह्यातून आपण सिलेक्ट होतो तेव्हा ज्या 5 मुली ट्रॅडिशनल इव्हेंटसाठी असतात ते ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये सिलेक्ट होतात आणि 5 मुली आर्टिस्टिक ग्रुपसाठी सिलेक्ट होतात. तर मी तेव्हा फॉरवर्ड बँड खेळले होते. आणि मग जेव्हा आम्ही सगळेजण सिलेक्ट झालो तेव्हा आमचा कॅम्प लागला होता गुजरात येथे. तर त्या कॅम्पमध्ये काय झालं की आम्ही टोटल 7 जणी होतो जे ट्रॅडिशनल इव्हेंट्समध्ये होतो. ट्रॅडिशनल म्हणजे जसं की आसनं करायचे असतात फक्त, जसं की फॉरवर्ड, ट्विस्टिंग, हँड बॅलन्स, लेग बॅलन्स, सुपाईन, पर ट्रॅडिशनल एक स्वतः एक वेगळा इव्हेंट असतो तो. मग अशा 7 मुलींमध्ये ते ट्रायल्स घेतात कॅम्पमध्ये आणि मग 7 पैकी 5 मुली ते सिलेक्ट करतात ज्या की ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये सिलेक्ट होतात. मग तशीच माझी निवड झाली होती ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये. आम्ही 5 जणी सिलेक्ट झालो होतो.
0: ही जी स्पर्धा झाली अहमदाबादमध्ये तर तिथे एकूण किती देशांचे खेळाडू आलेले होते?
1: टोटल 78 कंट्रीजमधून आले होते आणि 600+ पार्टिसिपेंट्स होते.
0: अच्छा, मग एवढ्या मोठ्या स्तरावरचे खेळाडू जागतिक पातळीवरचे आलेले आहेत आणि आपण त्याच्यात सहभागी झालेलो आहोत, भारताचं प्रतिनिधित्व करतोय, तर त्या स्पर्धेच्या वेळेला मनावर दडपण आलं होतं का?
1: हो, आलं होतं. कारण का नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये खूप डिफरन्स आहे. नॅशनलमध्ये काय होतं की आपण इंडियामधले असतो सो तेव्हा जास्त टेन्शन नसतं, पण इथे कसं असतं की आपण इंडियाला रिप्रेझेंट करणार असतो. मग ते एक टेन्शन असतं की असं वर खाली काय नको व्हायला, आपल्याला देशाचं नाव पुढे न्यायचं आहे. मग ते एक थोडं वेगळं असं टेन्शन असतं.
0: श्रोते हो, 78 देशांमधून स्पर्धक या जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते आणि या स्पर्धेमध्ये तन्वी भूषण रेड्डीज ही विश्वविजेती झालेली आहे. तन्वी, जेव्हा जागतिक पातळीवरचे हे खेळाडू आपण बघतो या स्पर्धेसाठी आलेले, तर त्यांच्यामध्ये तुला कोणत्या चांगल्या गोष्टी जाणवल्या की ज्या त्यांच्याकडनं घेण्यासारख्या आहेत?
1: खरं तर बाहेरच्या जे कंट्रीजमधून आले होते त्यांचे बिहेवियर खरंच खूप चांगला होता. म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये कसं होतं की एखाद्याची ओळख झाली की ती खूप अशी ही होते की कुठेही दिसलो की हां हॅलो वगैरे, किंवा दुसऱ्या कॉम्पिटिशनमध्ये आले की परत ते भेटतात. आणि त्यांचं कसं असतं की काही काही कंट्रीजमध्ये स्पोर्ट्सला जास्त महत्त्व दिला जातो आणि काही काही कंट्रीजमध्ये फक्त स्टडीला. आणि आपल्याकडे कसं असतं की आपण दोन्ही बॅलन्स करतो, स्टडी पण आणि स्पोर्ट्स पण बॅलन्स करतो. पण मला जास्त त्यांच्याकडून त्यांचा बिहेवियर आवडला होता.
0: बरोबर, म्हणजे त्यांचा संपूर्ण फोकस जो होता तो त्यांच्या खेळाकडे होता.
1: हो,
0: अन्यत्र कुठेही इकडे तिकडे न वळता पूर्णपणे आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत त्या कामाकडे त्यांचं लक्ष होतं प्राधान्याने. यालाच खेळातली शिस्त असंही म्हणतात. तन्वी, या अनुषंगानेच मला तुला विचारावंसं वाटेल की जेव्हापासून तू योगासनं शिकायला लागलीस तर तेव्हा तुझ्यात स्वतःमध्ये असे कोणते बदल झाले?
1: जेव्हा मी योगाकडे वळले तेव्हा मी सकाळी जास्त म्हणजे लवकर उठायला लागले. आधी मी थोडी लेट उठायचे कारण माझी स्कूलचं टायमिंग पण खूप लेट होतं. पण जशी मी योगामध्ये आले तेव्हा मी जास्त कष्ट करायला लागले, मला कष्ट कसे करायचे हे समजले. तर मग अशा प्रकारे मी रोज उठून वॉकिंगला जाणं किंवा डाएट असं अशा प्रकारे मी म्हणजे योगातून शिकले.
0: स्वतःकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला शिकलीस. तू डाएट म्हटलंस आता, तर तू कशा पद्धतीने तुझं डाएट बॅलन्स करतेस?
1: आता जसं की आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेलो होतो तेव्हा आमचा 25 डेजचा कॅम्प लागला होता. तर त्या कॅम्पमध्ये कसं होतं की आम्हाला मसल्सवरती जास्त लक्ष द्यायचं असतं किंवा हायड्रेट, म्हणून मग आम्ही जास्त कोकोनट वॉटर किंवा प्रोटीन्स खायचो जेणेकरून आमचे मसल्स रिकवर होतील. मग प्रोटीन्स जसं की मिल्क किंवा चिकन, एग्स, परत सोयाबीन असे जास्त जास्त प्रोटीन असो ते आम्ही खायचो. मग आम्हाला 2 टाइम मिल्क असायचं, ओट्स असायचे, असं आमचं डाएट असं.
0: योग्य पद्धतीने शरीराला आवश्यक पोषण मूल्य जी आहेत ती मिळतील अशा पद्धतीचा आहार तुमचा तिथे होता. तन्वी, या योगाभ्यासाच्या निमित्ताने किंवा योगासनांच्या स्पर्धांच्या निमित्ताने तू वेगवेगळ्या ठिकाणी फिरली असशील, तर तुझा

0: पहिला विमान प्रवास कधी झाला होता?
1: माझा पहिला विमान प्रवास म्हणजे जेव्हा मी हरियाणाला गेले होते, आमची खेलो इंडिया झाली होती, तेव्हा मी फर्स्ट टाइम फ्लाईटने गेले होते आणि मी कधीच आयुष्यात एअरपोर्ट बघितलं नव्हतं, तेव्हा मी फर्स्ट टाइम एअरपोर्ट बघितलं. सो मला खूप छान वाटलं होतं आणि ते पण जेव्हा माझी फर्स्ट फ्लाईट होती तेव्हा मला बरोबर विंडो सीट मिळाली होती. सो मला खूप छान वाटलं आणि रात्र असल्यामुळे खाली खूप असे लायटिंग दिसत होते. सो माझा हा पहिला प्रवास होता.
0: अनुभव तुझ्या लक्षात राहिला?
1: हो.
0: जिथे कुठे आपण यश संपादन करत असतो तर ते करत असताना आपल्याला आपल्या कुटुंबांचा, आपल्या प्रशिक्षकांचा खूप मोठा पाठिंबा असतो. तर तुला तुझ्या कुटुंबियांनी किंवा तुझ्या प्रशिक्षकांनी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं, कसा पाठिंबा दिला?
1: जसं की माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप सपोर्ट केलं, कारण का मी राहते लोट्याला आणि माझा योगा क्लास आहे चिपळूणला. मग ते दोघं रोज मला लोट्यावरून चिपळूणला घेऊन जायचे. मग लोट्या आणि चिपळूणमध्ये किमान 20 किलोमीटर्सचं अंतर आहे. मग जेव्हा मी 6 वाजता क्लासला जायचे तेव्हा ते दोघं जण मला बाईकवरून घेऊन जायचे, कारण का काय व्हायचं की मी प्रॅक्टिसेस खूप दमायचे. मग 9, 9:30 वाजले की मग घरी जाताना मी कधी कधी गाडीवर झोपायचे. सो माझ्या मम्मीला पण माझ्यासोबत यावं लागायचं. मग अशा प्रकारे ते दोघं माझ्यासोबत यायचे आणि मला त्यांनी कधीच असं नाही असं बोललं नाही किंवा ते कंटाळले तुम्ही आज नको असं कधीच नाही बोलले. उलट ते बोलले की तू सुट्ट्या नको मारू, तू रोज जात जा. आणि मला कधीच कुठल्याही गोष्टीत त्यांनी अडवलं नाही. आणि खरं तर सरांनी पण मला तेवढंच खूप सपोर्ट केलंय, कारण का जसं मी मगाशी बोलले की मला इंजुरी झाली होती तेव्हा सरांनी सुद्धा खूप एफर्ट्स घेतले होते माझ्यासाठी, मी रिकवर होण्यासाठी. पण त्यांनी जेव्हा कॉम्पिटिशन असेल किंवा कधीही माझी चांगली प्रॅक्टिस घेतली, माझे पोश्चर, योगा पोश्चर सगळे चांगले करून घेतले, ह्या तिघांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले.
0: निश्चितच आपले आई वडील आणि आपले मार्गदर्शक जर आपल्या पाठीशी असतील तर आपल्या मेहनतीचं चांगलं फळ आपल्याला मिळतच असतं. तन्वी, योगाभ्यासासाठी तू रोजचा एवढा प्रवास करत होतीस, पण मग हे करत असताना तुझा अभ्यासाचा बॅलन्स तू कसा साधत होतीस?
1: खरं तर माझा डेली शेड्यूल म्हणजे मी सकाळी उठून 7:45 माझं कॉलेज असतं, मग मी कॉलेजनंतर मी 2:30-3 वाजता घरी जाते. मग त्याच्यानंतर मग जो काय होमवर्क किंवा काय असेल ते कम्प्लीट करून मी 6 वाजता योगा क्लासला जाते. मग माझा क्लास 8:30-9 किंवा जर कॉम्पिटिशन असेल तर 9:30 वाजतात. मग त्याच्यानंतर मी घरी येऊन जेवण फ्रेश होऊन वगैरे मी अभ्यास करते किमान रोज 1 ते 1.5 तास, आणि जर दमले असेल तर मग असं थोडं स्किप करून मी असं हे करते, प्लॅन करते.
0: बरोबर. आता तू विश्वविजेती होऊन जेव्हा परतलीस तेव्हा तुझ्या मित्रमैत्रिणींनी, तुझ्या शिक्षकांनी कशा पद्धतीने तुझं स्वागत केलं?
1: जेव्हा मी ट्रेननी आले मुंबईवरून चिपळूणला आले तर मला माहीत नव्हतं की माझ्या कॉलेजने माझी रॅली काढली आहे, कारण का जेव्हा मी ट्रेनमधून रेल्वे स्टेशनला उतरले तेव्हा माझी फॅमिली, माझे सर, परत कॉलेजमधले फ्रेंड्स, पूर्ण कॉलेज आलं होतं माझ्या स्वागतासाठी. मग कॉलेजने माझी रेल्वे स्टेशनहून कॉलेजपर्यंत रॅली काढली होती. मग तेव्हा ढोल ताशा सगळं होतं. सो कॉलेजवाले खूप खुश झाले होते, कारण का म्हणजे कॉलेजचं पण नाव झालं, मी इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि सो ते खूप खुश झाले होते.
0: म्हणजे तो एक आनंद असतो तो वेगळा असतो आपला.
1: आणि मग जेव्हा कॉलेज सत्कार झाला त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी लगेच मी जिथे प्रॅक्टिसला होते पाक व्यायामशाळेत तिथेही सत्कार झाला. तिथेही सगळ्यांचे पॅरेंट्स आणि छोटी छोटी मुलं आले होते जे क्लासला येतात. मग हे माझ्यासाठी सरप्राईज होतं, त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं. मी जेव्हा व्यायामशाळेत गेले तेव्हा मला कळलं की त्यांनी माझ्यासाठी मोठी स्क्रीन लावली होती, परत स्पीकर्स वगैरे सगळं होतं. मग तिथे त्या स्क्रीनवरती त्यांनी सगळ्यांनी मिळून एक शॉर्ट फिल्म म्हणजे एक क्लिप बनवली होती जी माझी लहानपणापासून आतापर्यंतची पूर्ण स्टोरी सांगितली होती. सो मला एवढं छान वाटलं हे
0: सगळं. हो. तन्वी, मला सांग की तुझं शिक्षण आहे, तू आता शेवटच्या वर्षाला आहेस कॉलेजला, पण हे सगळं करत असताना अनेकदा तुझ्या मित्रमैत्रिणी असतील, सुट्ट्या असतील किंवा घरातले सणवार असतील तर याच्याशी आपल्याला तडजोड करावी लागते, हे तू कसं मॅनेज करतेस सगळं?
1: हे असं वाटतं कारण का जेव्हा मी FYला होते, FY, SY आणि आता मी TYला आहे, मी ह्या तिन्ही वर्षी मी कॉलेजसोबत म्हणजे फ्रेंड्ससोबत कधी फिरायला नाही गेले, कारण का कसं होतं की पूर्ण डेली शेड्यूल हे खूप बिझी असतं. आणि प्लस कसं होतं की आता ही जेव्हा कॉम्पिटिशन लागली होती ती मेमध्ये होती, म्हणजे सुट्टीमध्ये होती. सो मला सुट्टीमध्ये पण कुठेही जाता नाही आलं. आणि असं कधी कधी असं होतं की कॉम्पिटिशन्स गणपतीच्या नंतर किंवा असे कधी सण असतात तेव्हा लागतात. मग कुठला कधी कधी कुठला सण स्किप करावा लागतो, कुठला

0: त्या सणामध्ये अटेंड नाही करतायत, मग तेव्हा असं वाटतं की अरे मी ह्या सणाला पाहिजे होते. मी जेव्हा संगमनेरला शिकायला होते 2-3 वर्ष, तेव्हा काय झालं होतं की मी 2 वर्ष सलग 2 वर्ष गणपती अटेंड केले नव्हते. मग काय झालं की माझ्या फॅमिलीने मला व्हिडिओ कॉल केला होता जेव्हा गणपती घरी आला तेव्हा. मग मला खूप असं रडू आलं होतं, कारण का सगळे अटेंड सगळेजणं दिसत होते पण मी नव्हती. मग असं तेव्हा वाटलं होतं की अरे मी पाहिजे होती, पण ठीक आहे.
1: वाईट वाटत होतं,
0: हां असं वाईट वाटत होतं की हां.
1: या सगळ्या प्रवासामध्ये आपली मानसिक ताकद चांगली ठेवणं हे खूप गरजेचं असतं, जेव्हा स्पर्धा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील. मग याच्यासाठी तू काय करतेस?
0: मी मेडिटेशन करते, कारण का आम्हाला कोचेसनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला अशी भीती वाटेल किंवा स्ट्रेस वाटेल तेव्हा तुम्ही मेडिटेशन करत जावा. जसं की आम्ही प्रत्येक कॉम्पिटिशनला परफॉर्म करायच्या आधी स्टेजच्या खाली आम्ही मेडिटेशन करतो, ज्याच्यामुळे आम्हाला रिलीफ वाटतं.
1: जेव्हा एखाद्या स्पर्धेचा दिवस येतो मग त्या स्पर्धेसाठी अशी तुमची काही वेगळी तयारी असते का? आदल्या दिवशी म्हणा किंवा स्पर्धेच्या दिवशी म्हणा, काय करता तुम्ही?
0: जेव्हा आता मी वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेले होते तेव्हा त्याच्या आधी आम्हाला जखुजी दिलं होतं. जखुजी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला स्टीम बाथ, सोना बाथ आणि आईस बाथ असतं. मग त्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला पहिली नॉर्मल बाथ घ्यायची असते, मग त्याच्यानंतर आईस बाथ घ्यायची, मग सोना बाथ आणि मग स्टीम बाथ. कारण का जेव्हा आपण आईस बाथ घेतो तेव्हा आपली बॉडी पूर्ण कूल झालेली असते. मग त्याच्यानंतर आपल्याला सोना बाथमध्ये जायचं असतं, ज्याच्यामध्ये ड्राय म्हणजे त्यात आपल्याला गरम वाटतं, आणि स्टीम बाथमध्ये म्हणजे स्टीम असते पूर्ण, सो आपली बॉडी पूर्ण गरम होऊन जाते. मग त्याच्यानंतर आपल्याला परत आईस बाथमध्ये जायचं असतं, म्हणजे असं पूर्ण असं हे असतं ज्याच्यामुळे बॅक पेन किंवा कुठलंही पेन असेल ते थांबतं. मग असं अशा प्रकारे आम्हाला ट्रेनिंग दिली जाते, म्हणजे कॉम्पिटिशनच्या आधी बरं वाटायला.
1: बरोबर. ज्या वेळेला तुझी भारतीय संघासाठी निवड झाली आणि भारताची जर्सी तुझ्या हातात आली, तो क्षण तुझ्यासाठी कसा होता?
0: मला खूप छान वाटलं होतं, कारण का जेव्हा आम्ही निघणार होतो कॉम्पिटिशनच्या आधी तेव्हा आदल्या दिवशी आम्हाला किट दिली होती. मग आमच्या प्रत्येक किटवर, जसं की ट्रॅक सूट असो किंवा आमच्या ब्लेझरवर, टी शर्टवरती, प्रत्येक ह्याच्या मागे इंडिया लिहिलेलं असतं. सो हे असं नाव बघून मला खूप छान वाटलं, कारण का एक ती फिलिंग वेगळी असते. मग मला तो माझा क्षण अविस्मरणीय होता, कारण का तो कायम माझ्या लक्षात राहील. आणि आमच्या जसं की ट्रॅक सूटवरती लेफ्ट साईडला इंडियाचा फ्लॅग दिलाय, सो ते बघून खूप असं प्राऊड फील होतं.
1: बरोबर. ती जी तुझी स्पर्धा झाली त्या स्पर्धेविषयी थोडंसं सविस्तर सांगशील का?
0: खरं तर आमचं कसं होतं की तिथे आता कॉम्पिटिशनमध्ये 12 इव्हेंट्स होते. मग माझा पहिले फॉरवर्ड बँड हा परफॉर्म झाला. मग जेव्हा आमचा ट्रॅडिशनल ग्रुप होता तेव्हा कसं होतं की आमच्या अपोजला श्रीलंका होती, म्हणजे इंडिया वर्सेस श्रीलंका होतं. सो आमच्याकडून 5 मुली आम्ही होतो आणि श्रीलंकामध्ये 5 गर्ल्स होत्या. मग त्याच्यामध्ये कसं असतं की पहिले टॉस केला जातो, मग जो टॉस जिंकतो त्या टीममधून एक जण येऊन आपल्याला चॅलेंज देतं. मग जसं की जर सपोज श्रीलंकाने आपल्याला चॅलेंज दिला असेल तर इंडियाच्या टीममधून एकाने जायचं आणि ते ऍक्सेप्ट करायचं. त्यात बघितलं जातं, म्हणजे जजेस बघतात की प्रॉपर आहे का, किंवा पोश्चर वगैरे करेक्शन बघतात. जर ते करेक्ट असेल तर ती टीम जिंकली जाते. मग तशाच प्रकारे आपण नेक्स्ट टाइम चॅलेंज द्यायला जायचं असतं आणि त्याने ऍक्सेप्ट करायचं असतं. सो असे आमचा एक योगा सिलेबस असतो, 250 आसनास आहेत जवळपास, तर त्यातूनच आम्हाला ते आसन परफॉर्म करायचं असतं. सपोज जर त्यांनी फॉरवर्ड बेंड चॅलेंज दिलं तर ते आम्ही फॉरवर्ड बेंड तेच आसन आम्ही ॲक्सेप्ट करणार असतो. आणि मग नेक्स्ट टाइम जाताना आम्ही फॉरवर्ड बेंड हा इव्हेंट म्हणजे कॅटेगरी स्किप करून आम्ही हँड बॅलन्स किंवा लेग बॅलन्स जे उरलेलं असतं त्याला जायचं असतं. अशा प्रकारे आम्ही 5 वेळा त्यांना चॅलेंज देणार आणि ते आम्हाला 5 वेळा चॅलेंज देणार. सो अशा प्रकारे आमचं ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये थोडक्यात काय असतं की आम्हाला चॅलेंज द्यायचं असतं. आणि तसंच आर्टिस्टिक ग्रुप असतो, पण त्यात कसं असतं की आपल्याला त्यात डान्स परफॉर्म करायचा असतो. मग डान्ससोबत आपल्याला आसनं करायची असतात. सपोज इन केस आपण आर्टिस्टिक सिंगलमध्ये असू तर ती एक मुलगी जी असते किंवा मुलगा त्याने आसनांसोबत डान्ससुद्धा करायचा असतो. आता 3 मिनिट्समध्ये ते परफॉर्म करायचं असतं. मग आसन त्याने 7 सेकंद परफॉर्म करायचं आणि मग डान्स स्टेप करायची. मग अशा प्रकारे त्याने 10 आसनं परफॉर्म करायचे असतात. जसं की हँड बॅलन्स असो, मग हँड बॅलन्समध्ये पण कसं असतं, एक फॉरवर्ड हँड बॅलन्स असतं आणि एक बॅकबेंडवालं असतं. मग तसंच लेग बॅलन्समध्ये पण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असतं. बॅकबेंडमध्ये कसं असतं की फ्लोअरवाला असतं आणि स्टँडिंग बॅकबेंड. अशा प्रकारे आम्हाला ते 5 कॅटेगरीजमधून जे फ्लोअर म्हणजे हे असतं असे टोटल 10 आसनं आम्हाला परफॉर्म

0: करायचे असतात. ह्याच्यामध्ये मी ट्रॅडिशनल ग्रुपमध्ये होते, सो मला दोनदा परफॉर्म करायला जायला लागलं, कारण का दोन राऊंड असतात. मग जेव्हा मी एका राऊंडला गेले होते तेव्हा मी चॅलेंज द्यायला गेले होते, आणि जेव्हा सेकंड राऊंडला गेले तेव्हा मी चॅलेंज ॲक्सेप्ट करायला गेले होते.
1: अच्छा, अशा दोनही वेळेला तू त्या अतिशय उत्तम पद्धतीने करून दाखवलंस ते असं. या स्पर्धेमध्ये तुला सुवर्णपदक मिळाल्याचं जाहीर झालं, ते समजल्यानंतर पहिला फोन कोणाला केलास?
0: जेव्हा मला समजलं तेव्हा मी पहिला फोन माझ्या बहिणी आणि भावांना केला होता, कारण का माझे मम्मी पप्पा तर तिथे आले होते कॉम्पिटिशन बघायला. सो माझ्या बहिणीने सांगून ठेवलं होतं की जेव्हा तुला पहिलं मेडल मिळेल तेव्हा पहिले तू मला व्हिडिओ कॉल करायचा, म्हणून मी तिला पहिलं कॉल केला होता. सो ते खूप खुश होते. आणि आमचे हे जे कॉम्पिटिशन होती ती मोबाईलवर ती लाईव्ह होती, सो त्यांनी मोबाईल टी व्हीला कनेक्ट केला होता माझ्या फॅमिलीने. सो सगळेजणं टी व्हीवरती म्हणजे म्हणजे परफॉर्मन्स बघत होते, आणि तसे त्यांनी लगेच मग स्टेटस ठेवले जसं माझा परफॉर्मन्स झाला तसा. सो ते फॅमिली पण खूप खुश होती.
1: खुश होती, त्यांनाही खूप आनंद झाला. मला सांग, आत्तापर्यंत तुझा हा जो काही प्रवास आहे, तर याच्यामध्ये असे कोणते खेळाडू आहेत योगासनामधले की ज्यांच्याकडे बघून तुला काहीतरी शिकावंसं वाटलं?
0: जसं की नीरल आणि नितीन दादाकडून मला खूप शिकावंसं वाटतं, ते दोघं पण पुण्याचे आहेत. मग मला त्यांच्याकडे बघून असं वाटतं की हां, ह्यांच्यासारखं आपण पण काहीतरी शिकलं पाहिजे, कारण का नितीन दादा माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, पण जरी तो मोठा असला तरी तो म्हणजे खूप चांगलं करतो. मग मला पण असं वाटतं की एज लिमिट वगैरे असं काही नसतं, एज काही पण असो फ्लेक्झिबिलिटी तेवढीच राहते.
1: आपल्या या इच्छाशक्तीवर सगळं अवलंबून असतं, तिथे वयाचं बंधन येत नाही. तन्वी, तू तर अतिशय उत्तम पद्धतीने हे यश मिळवलेलं आहेसच. आता तुझं कॉलेजचंही शेवटचं वर्ष आहे. आपल्याकडे योगासन या क्षेत्रात जी इतर मुलं मुली येऊ इच्छितात त्यांना तू काय संदेश देशील?
0: योगामध्ये कसं होतं की योगाला आधी जास्त मान्यता नव्हती, पण आता योगा पण म्हणजे गव्हर्नमेंट जॉबसाठी किंवा योगाला पण खूप आता महत्त्व दिला जातो. मग आता गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल आहेत जसं की BSF असो किंवा इन्कम टॅक्स, पोलीस. मग योगामध्ये पण करिअर आपण करू शकतो. मला फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी अवश्य यावं. मग त्यासाठी जे तुम्ही टार्गेट किंवा ड्रीम्स बघा आणि ते कम्प्लीट करा, आणि ह्यासाठी पॅरेंट्सनीसुद्धा मुलांना सपोर्ट करावा, हेच म्हणणं आहे.
1: तन्वी, तुझी दिनचर्या तर तू मगाशी सांगितलीसच, पण आजकाल प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल असतो, मग हा मोबाईल तुला वापरता येतो का तुला तोही बाजूला ठेवावा लागतो?
0: खरं तर मी मोबाईल जास्त यूज करत नाही, आणि जरी केला तरी मी इन्स्टावर किंवा यूट्यूबवरती फक्त योगाच्या व्हिडिओज बघत असते, बाकी इतर काही बघत नाही. सो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे मुलं मोबाईल वगैरे यूज जास्त करता त्यांनी गेम्स किंवा असे कुठलेही व्हिडिओ गेम्स वगैरे खेळू नये. त्यांना जे फ्युचरमध्ये जे करायचं आहे त्यासाठीचे व्हिडिओज किंवा जे मोटिवेशनल व्हिडिओज असतात असे व्हिडिओज बघावे.
1: आता इथून पुढे तुला योगासन याच विषयात तुझं करिअर करायचं आहे का काही वेगळं करणार आहेस?
0: मला योगा थ्रूच करिअर करायचं आहे, कारण का आता आम्हाला स्पोर्ट्सवाल्यांना कसं आहे की आम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल आहेत. सो मला इन्कम टॅक्समध्ये जायला खूप आवडेल, मग माझा त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे.
1: श्रोते हो, जागतिक स्तरावरची पहिली योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 अहमदाबाद गुजरात इथे घेण्यात आली, आणि या पहिल्याच जागतिक स्तरावरच्या योगासन स्पर्धेत आपल्या चिपळूणच्या तन्वी भूषण रेड्डीज हिने भारताची मान उंचवली. तिने विश्वविजेतेपद पटकावलं, सुवर्णपदक पटकावलं. तिच्या या एकूणच प्रवासाविषयी आपण आता तिच्याशी संवाद साधला. तिची जिद्द, तिची मेहनत, तिची शिस्त आणि सातत्य याच्या बळावर तिने तिचं हे स्वप्न सत्यात उतरवलं. तन्वी हे अतिशय सुंदर उदाहरण आपल्यासमोर आहे. तन्वी, आजच्या इंद्रधनुष या कार्यक्रमात तू सहभागी झालीस त्याच्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी तुझे आभार मानते, आणि तुझ्या आगामी सर्व स्पर्धांसाठी आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आकाशवाणी परिवाराकडून तुला शुभेच्छा देते.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, विश्वविजेत्या योगासनपटू तन्वी रेड्डीज हिचा प्रवास आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आपला निरोप घेते. नमस्कार.

जागतिक स्तरावरच्या पहिल्या योगासन अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविजेती झालेल्या योगासनपटू तन्वी भूषण रेडीज हिच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे। दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी। ऐकत रहा सातत्यानं 262.47 meters अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर।
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
3: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र।
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, 10:00 आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। कार्यक्रमाची सुरुवात करूया महानंदा या चित्रपटातल्या शांता शेळके यांच्या गीतानं।

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं महानंदा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आता ऐकूया प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं गीत. उषा मंगेशकर आणि रवींद्र यांनी गायलेलं. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय एन दत्ता यांनी.
4: काय मी चोर? पण मी चोर कसा ते तरी सांग.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

0: लाजू नको।
1: जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं दादा कोंडके यांचं गीत, संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता एकटा जीव सदाशिव। मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया। लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे अनिल अरुण यांचं।

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे होतं शांताराम नांदगावकर यांचं गीत राणीनं डाव जिंकला या चित्रपटातलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो, आता ऐकूया विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं. गीत गायलंय आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे होतं गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: सौंदर्य, संवाद आणि लेखन माधवी गोखले यांचं, सहभाग प्राची परांजपे आणि नेहा वैशंपायन यांचा, तसंच HPV लस काळाची गरज याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आणि राष्ट्रीय डाक कर्मचारी दिवसानिमित्त पोस्टमन अंजली कपूर यांच्याशी केलेली बातचीत. सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तेव्हा नक्की ऐका दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. 10:30 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल कृषी विद्यापीठ दापोलीकडून शेतकरी फेलो पुरस्कार 2026 प्राप्त शेतकरी दयानंद चौगुले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता आमचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 11 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा आज जन्मदिवस आणि आजचा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आमच्या साऱ्या शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, पाऊसही पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांची शेतीची कामं जोरात सुरू झाली असतील. असाच पाऊस बरसू दे, शेत शिवार फुलू दे अशी देवाकडे प्रार्थना करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया.

आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत होतं बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट होता फटाकडी.

अनुराधा आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे होतं विठ्ठल वाघ यांचं गीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं आणि चित्रपट होता अरे संसार संसार.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल कृषी विद्यापीठ दापोलीकडून शेतकरी फेलो पुरस्कार 2026 प्राप्त शेतकरी दयानंद चौगुले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका संध्याकाळी 7:30 आमचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

श्रोते हो, हे होतं संसार या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात उद्या आपण ऐकाल सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पदार्थकृती। तेव्हा नक्की ऐका उद्या सकाळी 7:40 आमचा कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती।

श्रोते हो, हे होतं जैत रे जैत या चित्रपटातलं नाद हो महानूर यांचं गीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत गायलं होतं आशा भोसले, रवींद्र आणि सहकाऱ्यांनी.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं हे होतं सुधीर मोघे यांचं गीत. हा खेळ साबल्यांचा या चित्रपटातलं गायलं होतं आशा भोसले, अनुराधा आणि सहकाऱ्यांनी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035473485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमासाठी तुम्हाला आवडणारी गाणी तर तुम्ही आम्हाला कळवाच, पण त्याचबरोबरीनं आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय ते सुद्धा आम्हाला कळवा. तुमचे अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया ह्या आम्हाला कार्यक्रम सादर करण्यासाठी ऊर्जा देणाऱ्या असतात. आमच्या कार्यक्रमांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करण्यासाठी आमचा नंबर आहे 94035473485. तेव्हा श्रोते हो, तुम्हाला आवडणारं गाणं कळवा, आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. गाता रहे मेरा दिल आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून रेडिओ सखी सोनाली कानिटकरसोबत.

0: श्रोते हो, हे होतं सरजा या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं गीत. गायलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: अजय अतुल यांचं संगीत असलेलं हे होतं बंध रेशमाचे या चित्रपटातलं गीत. गायलं होतं शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी.
1: श्रोते हो, 1143 किलोहर्ट्स वर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो
1: वेगवेगळ्या गाण्यांचा खजाना.
2: गाणी हसवणारी
1: गाणी प्रेमात पाडणारी
2: गाणी आठवणीत हरवणारी
3: यारा सिली सिली बिरहा की रात का जलना सिली सिली
1: गाणी भक्तिरसात नाऊन निघालेली.
2: फक्त आपल्यासाठी आपल्या आवडीच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून
1: ट्यून करायला विसरू नका 262.47 मीटर्स
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स वर
1: आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

श्रोते हो, हे होतं निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गजेंद्र अहिरे यांचं गीत. गायलं होतं श्रेया घोषाल यांनी आणि संगीत होतं अजय अतुल यांचं. या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानकर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते, नमस्कार। 12 वाजता प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ। या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे।

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झाली आहे. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झाली आहे. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच, म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म, डोहाळे, बारसे, मुंज अशा तिच्या जीवनातील अनेक प्रसंगी गायला गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या 2-3 लक्ष्मी नारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटनांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण, सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजूमुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगती ऐका बरं.

जावा कधी नंडा भावजया कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे. आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगती ऐका बरं.

सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाचा भरल्या दोन्ही राशी, हळदी कुंकवाचा भरल्या दोन्ही राशी।

दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्ह यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची. घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची. आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची. या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं.

0: आला.
1: सुनबाईला डोहाळे लागले की तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना नातवाचे वेध लागतात आणि मग नातवाच्या बारशासाठी काय काय करायचं तेही या ओव्यामधून गायलं जायचं. त्यांच्या मनातल्या इच्छाच जणू ओव्यांमधून प्रकट व्हायच्या.

झोपत. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो, पण ते बाळ काही झोपत नाही म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

लेकीचं पहिलं बाळंतपण माहेरी असताना म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधूनही ठेवलंय. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होत. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं. आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो. आणि त्यात ते बाळ शांत

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे आक्रंदे रुदून करी, वियोग पळमात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी. जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी, सुख पावे मातेजवळी दुरी करताची तळमळी. रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो. खरेदी होते, मुंजीचे सामान घरात येते, पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात, एक ना दोन किती काम. सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो, मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो. नटून थटून साऱ्या जणी येतात, घाण्याची तयारी होते. त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात, त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात.

0: मुलाची मुंज झाली आणि हा बटू गुरुग्रही गेला. आईला खरं तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकरणीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्वच पटवून दिलं जातं.
1: लेक झाली म्हणून ग नको घालू खाली.

मांड. त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं. तिला लाडाकोडात वाढवलं जातं. हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते. आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळं शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते. तयारी करायची असते आणि काय काय तयारी करायची तर

लग्न ठरतं आणि लग्नाची तयारीही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते. अन मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो. लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू होतं, लग्न लागतं. मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात. तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवण होतात, विहीण बाईंची खास पंगत होते. एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीणबाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते. आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ. आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ, भावजया तिला निरोप द्यायला येतात. आईचंच मन ते जड अंतःकरण झालेलं असतं, पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते. कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया.

सासराच्या श्रीमंतीने नको वागू ग तोऱ्याने, तुला म्हणतील सख्या फुगली सग गर्वाने.

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही, तरी पण

या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणारं जड अंतःकरण, या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे. ओव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवावीशी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी. मला वाटतंय तुम्ही गीत ओळखलं देखील असेल. ऐकूया.

0: विभाग।
1: आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे, तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया। मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती। शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे। तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत।
2: नमस्कार, मी अंजली कपूर, मी 120 कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे। मी पोस्टमन हे काम करत आहे आणि त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल। आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद।
1: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस, तर खरंच लहानपणापासून

0: तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
1: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे,
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी एमसीए केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये, हिंजेवाडीमध्ये. आणि मी रोलबॉल हा गेम खेळते लहानपणापासून. मी हा गेम खेळते, माझ्या 10 ते 15 प्लस नॅशनल्स झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झाली
0: आहे,
1: आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता. पण मी 2023 साली एक भरती निघाली होती पोस्टाची, स्पोर्ट्स कोटा थ्रू. तर मग मी त्याचा फॉर्म भरला, तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून. आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले. आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे. कारण
0: त्या आधी ऐकायला थोडस असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं ग रोलबॉल म्हणजे?
1: हा, रोलबॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोलबॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोलबॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला. आणि पुण्यातला गेम आहे, आपला मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वीमध्ये. 2017 साली माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं. आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये, असं नाही. त्या मी खेळत गेले आणि माझं त्याचा साईड बाय साईड माझं शिक्षण हे बीसीए केलं मी मॉडर्न कॉलेजला आणि एमसीए केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं.
0: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
1: येस.
0: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची.
1: Yes.
0: बरोबर. पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, टोपी घातलेला, खाकी शर्ट पॅन्ट असलेला, सायकलवरनं येणारा एखादा काका मामा. तर या सगळ्याला छेद देत गेली बरीच वर्ष महिला पोस्टमन पण आपण बघतोय.
1: हो.
0: तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
1: आम्हाला वाटायचं की येतात पोस्टमन काका, आपलं पत्र देतात जातात. म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा. पण हा खूप हेक्टिक जॉब आहे. आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाहीये पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 वाजता येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता ऊन, वारा, पाऊस या तीन गोष्टी तर खूप जास्तीत जास्त आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो. कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं.
0: अगदी खरं, म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
1: नाही द्यायच्यात. कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी ह्या पोस्टा थ्रू जातात. म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात, खूप साऱ्या गोष्टी. आणि आता आपलं पार्सल सेवा पण आहे, त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याही आम्हाला सांभाळाव्या लागतात.
0: काय कामं पोस्टमनला करावी लागतात ग दिवसभरात?
1: आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो की आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळे पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंगसाठी दिलेले असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
0: बीट म्हणजे विभाग.
1: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात. प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे आणि आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग, आपण तशा सिक्वेन्सनी आम्ही ते पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक्स सर्व्हिसमन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. आता प्रत्येक ऑफिसला एक पिनकोड आहे. पत्ता जर अपूर्ण असेल पण नाव माहिती असेल, आता वर्षानुवर्ष काम करतायत तिथे. तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले, पण अरे तू इकडे कशी काय म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. मग असं की एखादा पत्ता जरी कमी असेल

0: नाव माहिती असेल ना तो पोस्टमॅन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
1: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमॅनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेस तुझ्या नोकरीमधून.
0: आता आमचा पोस्ट अपग्रेड झालाय आयटी 2.0 आल्यापासून. डेली 350 पत्र वाटायचे असतात, म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो, म्हणजे 100 स्पीड पोस्टच असतात. पटपट आपण सॉर्टिंग करू, मग डबा खाऊ आणि मग पळू असं असतं. आणि कधी कधी बीट मध्ये कसं होतं की आम्हाला इतकं छान कोणी ट्रीट करतं की अरे तुम्ही लेडीज पोस्टमन आहे आणि मग किती छान, मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे. पण मला आवडतंय करायला. आणि आम्ही एक म्हणजे आमचं आहे ब्रीदवाक्य, जनसेवा डाकसेवा, डाकसेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची. आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो, म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला. आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय, कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते. आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरिअर मध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो, त्याला घर ना घर माहिती असतं. आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचं लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे, म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला. त्या आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय का, तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला आणि तिचा तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
1: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस, मग त्यात स्पीड पोस्ट असतील, साधी पत्र असतील, त्या बीट मध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार, मग हे ट्रेनिंग कसं घेतलंस किंवा कोणी देतं का बरोबर, एखादा पोस्टमन येतो का?
0: हो, ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं. त्यांनी मला 10 दिवस ट्रेनिंग दिलं, म्हणजे पहिल्या दिवशी माझा तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. मी मस्त हिल्स घालून गेले होते, माझा मला वाटलं आयटी सारखं आपलं इंडक्शन असेल. आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये, आणि त्या लेडी पोस्टमनला सांगितलं की हिला हा एरिया शिकवा. मी तब्बल 6 किलोमीटर हिल्स मध्ये चालले होते. आणि मग त्यांनी म्हणजे पहिल्या बिल्डिंग पासून या बिल्डिंगचं नाव हे लिहून घे. मग मी मोबाईल मध्ये मी पेन पेपर घेऊन नव्हते गेले, मोबाईल मध्ये नोट मध्ये लिहिलं की ही बिल्डिंग मग ही बिल्डिंग. मग त्यांनी सांगितलं या बिल्डिंग नुसार आपल्याला पत्र लावायची आणि असंच फिरायचं, म्हणजे तुझा टाइम वाचेल, मग याच्या शेजारी हे आलंय मग हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवण आहे तेच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे, मग त्यांना सिनियर्सला विचारायचं. आणि मग त्याला म्हणजे एखादा जण घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे आणि मग अपूर्णच पत्ता आहे, तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे. एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्यासाठी दिस इज हा शेरा कसा मारायचा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन आलं आहे, ते डोअर टू डोअर जायचं, मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर, नाही तर मोबाईलमध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला आयटीची नोकरी सोडली?
0: असं वाटलं होतं. मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे एसी मध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करतीये हे. असे लोक पण मिळाले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये, म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे त्यांनी मोटिवेट पण केलं, काही नाही करू शकतेस तू आणि बाकीच्या लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. म्हणजे दोन्ही मला ज्यांनी शिकवलं ते दोघही, म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन, त्या दोघही 60 वर्षाचे आणि बाकीचेही एवढे एज आहे त्यांचं, ते करू शकतात तर मग आपण काय नाही.
1: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
0: हो हो हो.
1: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे, याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधनं.
0: हो नक्कीच नक्कीच, कारण आम्हाला उन्हात खेळायची सवय आहे त्यामुळे काही त्रास एवढा वाटला नाही. पहिल्यांदा खूप वाटायचं की काय करतीये यार, मग नंतर म्हणलं की नाही करू शकतेस तू आणि आपल्याला 3 ते 4 वर्षच काढायचं, नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. असं करून मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतेय.
1: फारच छान. आता मग तू सकाळी पत्र

0: सॉर्ट केल्यानंतर बाहेर पडतेस, ते साधारण किती काळ तुम्हाला पत्र वाटायचे असतात?
1: आता मी सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो. आम्ही 1-5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम, आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही लवकर पण 1-4 वाजेपर्यंत आम्ही
0: म्हणजे त्या दिवशीचा पत्रांचा कोटा संपला
1: की घरी जाऊ शकतो. हा,
0: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना पत्र वाटणे एवढाच आम्हाला त्याचा कामाचा भाग कळतो. आणखी काय काय कामं आता पोस्टमनला करावी लागतात?
1: पोस्टमन हा नुसतं पोस्ट डाक वितरणापर्यंत न राहता, पोस्टल बँक आहे, आपल्या सेव्हिंग अकाउंट असतात, ते अकाउंट क्रिएट करणं, IPB म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो, मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत, परत आधार कार्ड संबंधितच्या ज्या योजना आहेत, आपले लाईफ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग ते महिलांना आपण काढून देणं, काही वृद्धांना येता येत नाही मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो, अशा गोष्टी पोस्टमन करतो.
0: तर तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
1: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची, पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो, आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत, पोस्टमन ताई आली असं एक त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.
0: खूप छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो, युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे. तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यातनं वारंवार जाणवत आहे. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं, आणि आत्ताचं पोस्ट, ह्याच्यात तुला फरक काय वाटतो?
1: IT आपण कनेक्ट खूप झालं असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग ID आलेत, त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय, ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी, म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचं. आता IT कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात. म्हणजे जे पोस्टमन आधी 1-2 वाजता बाहेर पडायचे, या गोष्टी लेट होतात म्हणून, आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 hours 48 hours इतकी फास्ट झाली आहे, त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना, बँक, पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ॲडिशन झाली आहे, त्यामुळे लोक आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचं खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
0: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय, कात टाकली आहे.
1: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, सदर व्यक्तीच त्या जागेवर प्रेझेंट हवा, कारण खूप सारे फ्रॉड होतात, काही गोष्टी होतात, त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा विश्वास हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेलं आहेत असं मी म्हणेल.
0: म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयेस?
1: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत, असं नाही की पोस्टमनवरच आपण थांबू शकतो. पोस्टल असिस्टंट बनू शकतो, म्हणजे आतमध्ये काम करणं, क्लर्क बँक मध्ये काम करणं. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचं एक सेपरेट IT सेक्टर पण आहे, मग मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे असं.
0: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन्स घेत जाणं, याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस.
1: येस.
0: या सगळ्या बरोबर खेळाचा समन्वय कसा साधतेस?
1: जे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस नाही होत, कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते, ती माझी आवड आहे म्हणून.
0: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
1: मी असं सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे, सगळ्यांच्या घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे. मी एक पोस्टमन असल्यामुळे मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा

0: रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली, अरे छान, वा ताई. हाऊसवाईफची रिएक्शन, अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही, असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे माझं काम इतकं बसून होतं, आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवारी पडलं. कारण आपण आयटीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे, आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते, म्हणजे आम्हाला, आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचा काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये, आणि आपण कामाला एक संधी म्हणून घेतलं पाहिजे, आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात. काम करत रहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर होईल. आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने तुमचा जो आत्तापर्यंतचा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच राहू द्या आणि वाढत राहू द्या असं मी म्हणेल. आम्हालाही थोडासा अजून रिस्पेक्ट मिळाला तर मला फारच छान वाटेल. आणि मिळत आहे तसं, पण मी काही एक्सेप्शन सांगत आहेत, त्यामुळे मला असंच आहे की तुम्ही सगळ्या पोस्टमनला एक छान रिस्पेक्ट दिला तर खूप बरं वाटेल. पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे. आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
1: याच नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली, तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल, टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: येस, धन्यवाद.
2: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्यानिमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. HPV लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत.
1: डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
3: थँक्यू, थँक्यू.
1: HPV हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं HPV म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
3: HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे. पॅपिलोमा म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बरेचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फुलकोबीसारखे छोटे छोटे असे ग्रोथ्स होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून ह्या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे.
1: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते HPV असं म्हणतो.
3: करेक्ट.
1: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
3: करेक्ट. HPV व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे, आणि सहसा हे व्हायरस लैंगिक संबंधामुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते, आणि कधी कधी जननेंद्रियावर जर काही मसे वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
1: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
3: हे व्हायरस काळांकाळपासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते नॉर्मल माणसाला, आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात, पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसं नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि

0: 58 हे जे 7 महत्त्वाचे व्हायरस आहे त्याच्याने जवळजवळ 90 ते 100% गर्भाशयाच्या मुखाचं कर्करोग होतो.
1: तर एच पी व्ही विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध आहे?
0: एकदम क्लोज संबंध आहे. जसं आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 पट संबंध आहे.
1: बरं,
0: गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सरचं कारण एच पी व्ही व्हायरस हेच आहे.
1: पण मग एच पी व्ही व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करतायत?
0: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात, आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस, समजा नंबर 6 आणि नंबर 11, ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात, वॉट्स, ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 वर्ष हे व्हायरस आपल्या शरीरात असू शकते आणि 10-20 वर्षानंतर कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटची तपासणी केली तर आपल्याला ऍटलीस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 वर्षानंतर कर्करोग होऊ शकते.
1: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो?
0: येस येस हो.
1: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात, तर त्याच्या नंतर पासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
0: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80 ते 90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती?
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 मध्ये ही व्हायरस राहते आणि त्या 10 मध्ये जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 वर्षानंतर आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचं ट्रीटमेंट होतो आणि 1 किंवा 2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. एच पी व्ही ह्याची लस साधारण आता येऊन 20 वर्ष झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 वर्ष झाली. तर हे आपण आयडियली 9 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये देतो. 9 ते 14 वर्ष मुली का घेतात, कारण सहसा ह्या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे एच पी व्ही व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 महिन्यांनी दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो, जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि एच पी व्ही व्हायरसचे एंट्री होतो, तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि एच पी व्ही व्हायरसचं एंट्री बाहेर काढू शकते.
1: 6 महिन्याच्या अंतराने 2 वेळा लस घेतली 9 ते 14 वयोगटामध्ये, तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज नाही?
0: नाही, दोनच लस रिकमेंडेड आहे.
1: लग्न झालेल्या आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत तर त्यांना यापासून धोका राहतोच का, ते आत्ता लस घेऊ शकतात?
0: करेक्ट. रूल्स प्रमाणे 45 पर्यंत आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9 ते 14 ह्या वयोगटात दिलं तर, कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेला असतो. पण एवढे 200 प्रकारचे व्हायरस असतात, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झाला नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या व्हॅक्सिनमुळे फायदा होईल.
1: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला माता वर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
0: अगदी बरोबर, ते मग सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9 ते 14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त 1 डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. 15 नंतर 45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावा लागतो.

0: साधारण समजा आज एक दिलं, मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतो.
1: गैरसमज पण खूप असणार आहेत ना?
0: हो ना, खूपच गैरसमज आहे सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो, असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल, त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लसी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लसीकरण साठी,
1: कमी मिळतोय एचपीव्ही लसीसाठी.
0: असे पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरला गेला आहे.
1: म्हणजे तसा विचार केला तर एक पिढी लस घेऊन पुढे आली आहे. म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली आहे त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या?
0: हो, जसं मी आधी सांगितलं या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही, तर 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
1: एक्झॅक्टली.
0: फक्त आता जनजागृता वाढलेली आहे.
1: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे?
0: नाही, मुलांना पण हे दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहे त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रेचं कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा ह्यांचं लग्न होतो किंवा ह्यांचं लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा ह्यांचं जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
1: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
0: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे, कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
1: मुलींमध्ये,
0: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
1: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे एचपीव्ही लसीबद्दल?
0: ग्रामीण भागात अनुभव आहे की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला. अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते, तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा 1 वर्ष ज्या मुली असतील, 14 चा वाढदिवस झालेला आणि अजून 15 चा वाढदिवस झालेला नाही, ते आधार कार्ड वरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्री मध्ये 1 डोस दिला जातो.
1: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला, ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुली.
0: बरोबर.
1: 14 च्या पुढच्या किंवा 15 च्या पुढच्या ज्या मुली महिला आपण म्हणतो तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं गरजेचं आणि किती वारंवारितेनी फ्रिक्वेन्सीनी ती तपासणी करणं गरजेचं?
0: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल वारंवारी तपासणी करणे गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे त्याला म्हणतात आपण पॅप्समिअर. ते एक तपासणी जे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाणार तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का. आणि हे पॅप्समिअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3 वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावं लागतं. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे एचपीव्ही विषाणू ह्याचंच टेस्ट, म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की एचपीव्ही व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठल्या प्रकारचं आहे, 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगला आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या होत नाही. ऍटलिस्ट 1 टेस्ट तुम्ही 35व्या वयात आणि 1 45व्या वयात केलं तरी खूप फायदा होईल.
1: पण जेव्हा खरंच अशी एचपीव्हीची तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे

0: असं एखाद्या महिलेला आढळलं तर त्याच्यावर उपचार आहेत का?
1: हो जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला HPV-चं लागण झालं आहे आणि अजून कर्करोग नाही, त्याच्या आधीचं जे प्रोसेस आहे ते झालं आहे, तर जे स्त्री रोग तज्ज्ञ आहे ते त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाचं मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो.
0: अच्छा.
1: आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून, आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे, आज उपचार आहे. पण अगदी लास्ट स्टेजवर गेला मग उपचार नाहीये. अगदी सरकार खूप प्रयत्न करते. हे तर सुरुवात आहे की 14 ते 15 ह्या एज ग्रुपवर मुलींना देत आहे.
0: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी याही शोधून काढल्या जातील. HPV व्हायरसवरची लस ही त्या दृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
1: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे. बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये, त्याच्यावर ही लस तयार झाली आहे. तर सगळ्यांनी या लसीचा फायदा घ्यावा. आपल्या लहान मुलींना जरूर हे लस द्यावं. स्वतः पण 45 वयापर्यंत असल्यास घ्यावं, कारण जरूर थोडाफार फायदा होईल आणि जितकं होईल त्याचं लसीचं तुमच्या आजूबाजूला त्याचा प्रसार करावा.
0: निश्चित. मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी, आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा आहे की आज डॉक्टर्स डे आहे, आज 1 जुलै आहे. तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
1: मी एक स्त्री रोग तज्ज्ञ तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं, सुख समृद्धी असावं आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं काही नसतं. आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं, पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
0: HPV लस महत्वाची याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये आपण 3 वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला, अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला, तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशीही आपण संवाद साधला आणि HPV लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोतेहो प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र आपण आहात आकाशवाणी पुणे केंद्रासोबत. दुपारचा 1 वाजतोय. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत उमंग.

मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: अष्टविनायक सिनेमातली गाणी श्रोते आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे आता. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे. आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8+ देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG

सिलेंडरच्या किमतीत 183.50 रुपये कमी केल्या आहेत, त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्य क्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 पेक्षा जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्य प्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई शहरात गेल्या

24 तासात 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बस सेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 तासांमध्ये 109 मिलीमीटर पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 असा पराभव करून अंतिम 16 प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 केला. आता अंतिम 16 मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 असा सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बापे यानं 2 करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे. त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 असा विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 मृत्यू, 12 जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या विक्रीत अनियमितता आढळल्यानं अकोला जिल्ह्यातील 10 विक्री केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली. त्यामध्ये 7 खते विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 3 विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 6 विक्री केंद्रांना सक्त ताकीद देण्याच्या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिला. मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज करण्याच्या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं काटेपूर्णा प्रकल्प येथे शोध आणि बचाव पथकांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तज्ज्ञांनी विविध बचाव तंत्रांचे मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही सादर केली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या निर्देशानुसार मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि साधन सामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. पावसाळ्याच्या काळात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता अकोला जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशनने पावसाळ्यात जलजन्य आजार रोखण्यासाठी या उपाययोजनांचे आदेश दिले. यामध्ये जलशुद्धीकरण, क्लोरीन वापर, जलस्रोत स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि डास नियंत्रणावर भर देण्यात आला. तसेच एफटीके किटने पाणी नमुने तपासून ऑनलाईन नोंद करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अकोल्यात राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिसंवादात बोलताना माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी बदर समितीने दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी केली. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बडोलेंनी केला. अकोला महानगरपालिकेने 2026 जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक

0: क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपाने नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा अकोल्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला जाण्यासाठी अकोला शहरातील डाबकी रोडवर आगमन होताच भक्तांचा जनसागर उसळला. रांगोळी, सडा, पुष्पांचा वर्षाव करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले. दिवसभर शहराला परिक्रमा घालून पालखी दुपारी मुंगीलाला बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात हजारो भाविकांना दर्शन देण्यासाठी विसावली. वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं आगमन उशिरा झालं. कृषी विभागाने जिल्ह्यात 4,247 हेक्टरवर खरीप हंगाम लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून प्रत्यक्षात जिल्ह्यात दिनांक 25 जूनपर्यंत 33,641 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या जिल्हा शाखेची निवडणूक नुकतीच पार पडली असून ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळ यांची शाखाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी कवी मोहन शिरसाट यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यकारिणी 2026 ते 2031 या काळासाठी कार्यरत राहील. जून महिन्यात जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्षांतर करीत शिंदे गटात प्रवेश केल्यानं जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यात आला तर शिंदे गटाच्या वतीनं त्यांचे स्वागत करण्यात आले. लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार योजना 2025 या वर्षीचा सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी पुरस्कार ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या पुस्तकाला दिनांक 6 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली असता जिल्ह्यातील मेडशी, डव्हा, मालेगाव, शिरपूर, केशवनगर, रिसोड या मार्गाने 3 दिवस जिल्ह्यात राहिल्याने संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारच्या 1:45 झालेली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. मंदाकिनी पांडे आणि मुकुंद गद्रे यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तक कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया विरूपिका या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: विरूपिकेची व्याख्या काय असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. कोणताही नवा काव्य प्रकार आपली व्याख्या ठरवून जन्माला येत नाही, ते एक स्फुरण असते, असं विंदा करंदीकरांनी परंपरा आणि नवता मधल्या एका लेखात लिहिलंय. वक्रतुंड महाकाय या विरूपिकेच्या वरवरच्या वाचनातून भासणारा अर्थ कसा दिशाभूल करणारा आहे हे सांगून खऱ्या अर्थापर्यंत कसं पोचायला हवं हे सांगणारा हा माझी वादग्रस्त विरूपिका नावाचा लेख आहे. वादग्रस्त या शब्दात एकाक्षरी कंस टाकून त्यांनी हाच शब्द वादळग्रस्त असाही वाचता येईल असं स्पष्ट केलंय. वक्रतुंड महाकाय कवितेवरचा वाद उसळला होता तो प्रामुख्याने गैरसमजुतीतून. काव्याबद्दलच्या प्रचलित कल्पनांना प्रमाण मानून या कवितेकडेही पाहिल्याने काय पवित्र मानायचं, कोणत्या प्रतीकांना काय संदर्भाने वापरणं शक्य आहे, काय लिहावं अथवा सरसकट टाळलं जावं या प्रकारचे समज तत्कालीन साहित्य अस्वादकांमध्ये होते आणि या ठोकताळ्यांमध्येच कवितेला बसवून तिचा उघड दिसणाराच अर्थप्रमाण मानण्यातून

0: मोठा घोटाळा तयार झाला होता. विरूपिकांना असे सोपे अर्थ लावणं योग्य ठरत नाही. विंदांच्या दृष्टीने विरूपिकेचं सामर्थ्य त्यातल्या आशयाचं निर्णयन विरूपाच्या माध्यमातून होण्यामध्येच आहे. या कविता पारंपरिक नियमांना धरून चालत नाहीत, तर अमूर्तता, ग्राफिक इमेजरी, उपहास ही त्यात वापरली जाणारी साधनं आहेत. कवी ती किती सहजतेने आणि काय मांडण्यासाठी वापरतो यात विरूपिकेची खरी ताकद दडली आहे असं दिसून येतं. मी काही साहित्याचा विद्यार्थी नाही आणि माझा काव्याचा अभ्यासही नाही, पण कविता वाचायला मला आवडतात. कशालाही झटकन नाकारण्याची घाई केली नाही तर आपल्याला आवडेल असं बरंच काही सापडू शकतं. विरूपिकामध्ये मला अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत. या कवितांची गंमत त्यांच्या अनपेक्षित असण्यात आहे, प्रतीकांच्या वेगळ्या वापरात आहे, थोडक्यात अवघड विचारांची जी मांडणी केली जाते त्यात आहे. विरूपिका हा मला सर्वात आवडणारा काव्यसंग्रह आहे. इतकाच आवडणारा दुसरा संग्रह आहे तो ब्रिटिश कवी सायमन आर्मिटेज यांचा झूम नावाचा. मी कॉलेजमध्ये असल्यापासून या दोन संग्रहांनी माझी पाठ सोडलेली नाही. मी कामानिमित्त जिथे कुठे गेलो, जी घरं बदलली, तिथे झूम आणि विरूपिका हे कायम माझ्या सोबतीला होते. विरूपिका संग्रहात वादग्रस्त कविता फार नाहीत, पण कमी मजकुरातून प्रगल्भ आशय मांडण्याची क्षमता ठेवणाऱ्या कविता मुबलक आहेत. सॉक्रेटिसच्या खटल्याला वेगळं वळण देणारी पाया, आरके लक्ष्मणच्या राजकीय व्यंगचित्राची तुलना कवितेबरोबर करणारी 28 जानेवारी 1980, व्यर्थ अभिमानातला फोलपणा उघड पाडणारी तरुणपणी, शोषितांच्या जखमांमागचं दुःख लक्षात घेणारी मूलभूत हक्क आणि सहज न जाणवणारा अर्थ क्षणार्धात समोर प्रकट करणारी यंत्रशिल्पे, या साऱ्या पारंपरिक कवितेच्या रीतींना न जुमानणाऱ्या कविता आहेत. थोड्या अधिक अवाक्याच्या आणि अर्थाचा मोठा विस्तार असलेल्या आडनाव, वासे, काहीतरी चुकते आहे, या देखील आवडत्या आणि पूर्णपणे लक्षात असणाऱ्या कविता. मधुचंद्र या नावाची एकांकिका वजा त्या लांबीची पण ॲबस्ट्रॅक्ट वळणाची विरूपिकाही या संग्रहात आहे. संग्रहात नाहीत त्या ओळखीच्या वाटणाऱ्या प्रेमकविता, निसर्ग कविता. इथे अलंकारिक शब्दरचना नाहीत, अर्थाची गरज असल्याखेरीज यमक नाहीत. त्याऐवजी आहे ती कवीच्या डोक्यातली एक बोचरी जाणीव आजूबाजूचं काहीतरी चुकत असल्याची, कवीचा पुढे जाणारा विचार आणि तरीही कुठून तरी आत डोकावणारी त्याची हतबलता, यामधून विरूपिकाचा अवकाश श्रेष्ठ बनतो. या कविता स्वीकारण्यासाठी आपल्यात एक मोकळेपणा हवा. त्या साऱ्या समजण्याची गरज आहे अशातला भाग नाही, समजतील असंही नाही, पण त्याशिवायही त्या खोल कुठेतरी पोचतात का हे पाहण्याचं तंत्र आपल्याला जमायला हवं.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये विरूपिका या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणाची. ऐकूया बांबू लागवड याविषयी माहिती, वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार. नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण बांबूच्या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत. बांबूपासून सतरंजी, चटया, टोपल्या, तट्टे, फर्निचर, शोभेच्या वस्तू तयार करणं, बागेची शोभा वाढवणं, तसंच मंडपासाठी असे अनेक उपयोग आहेत. बांबूच्या अनेक प्रजाती आहेत, परंतु आपल्या कोकणामध्ये कळक, माणगा, मेस, चिवा या प्रामुख्याने आढळतात. सर्वसाधारण उष्ण आणि दमट हवामानात 1900 ते 4000 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या भागात बांबूची समाधानकारक वाढ होते. बांबूच्या योग्य वाढीसाठी कमीत कमी 9° सेल्सिअस ते जास्तीत जास्त 45° सेल्सिअस तापमान चालतं. सर्व प्रकारच्या जमिनीत बांबूची वाढ चांगली होते. तसंच पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या उत्तम गाळाच्या भुसभुशीत जमिनीत बांबूची वाढ चांगली होते. पाणथळ जमिनीत बांबूची योग्य वाढ होत नाही. बांबूची लागवड कंदापासून आणि बियापासून करता येते. जमिनीत वाढणाऱ्या बांबूच्या खोडाच्या भागाला कंद म्हणतात. 1 वर्ष वयाचा बांबू जमिनीपासून 2 ते 2.5 फूट उंचीवर तोडावा आणि बांबू कंदासह जमिनीतून खोदून काढून लागवडीच्या क्षेत्रात लावावा. या कंदावर किमान 2 ते 3 डोळे असणं आवश्यक आहे. बियाण्यापासून रोपं तयार करण्यासाठी बियाणं 8 तास थंड पाण्यात भिजत ठेवावं.

0: पिशवीत रोपं तयार करताना चांगल्या प्रतीची माती 3 भाग आणि कुजलेलं शेणखत 1 भाग यांचं मिश्रण करून 10 बाय 15 सेंटीमीटर आकाराच्या पॉलिथीनच्या पिशव्यात भरावं. प्रत्येक पिशवीत 2 ते 3 बांबूच्या बिया पेराव्यात. बियांवर बियाच्या जाडीपेक्षा जास्त मातीचा थर नसावा. नियमित पाणी घालावं. पेरलेलं बी 8 ते 10 दिवसात उगवतं. ही रोपं पिशवीत 1 वर्षभर जोपासावीत म्हणजे लागवडीसाठी योग्य रोपं तयार होतात. गादी वाफ्यावर रोपं तयार करण्यासाठी ज्या जमिनीवर रोपवाटिका तयार करायची आहे अशी जमीन उभी आडवी नांगरून वाफे तयार करावेत. त्यात 4 बाय 40 मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. वाफ्यामध्ये चांगलं वाळलेलं शेणखत घालावं. वाफ्यावर 5 ते 10 सेंटीमीटर अंतरावर बांबूचं बियाणं पेरावं. नियमित पाणी द्यावं. वाफ्यामध्ये रोपं वर्षभर वाढू द्यावीत. आपल्या कोकणातील वातावरणामध्ये माणगा बांबूची व्यापारीदृष्ट्या अभिवृद्धी करण्यासाठी 6 महिने वयाच्या 3 पेराच्या काडीद्वारे गादी वाफ्यामध्ये 1:2:2 या प्रमाणात माती, वाळू आणि शेणखत यांचं मिश्रण भरावं. 50% सावलीखाली डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये लागवड करावी. 6 महिन्यानंतर त्यातून कांडीच्या डोळ्याकडे आलेले फुटवे वेगळे करून प्लॅस्टिक पिशवीत भरावेत. जिथे बांबूची लागवड करायची आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 बाय 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करायची असेल तर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. चांगली माती 2% मिथिल पॅराथिऑन 25 ग्रॅम भुकटी वापरून खड्डे भरून घ्यावेत. तसंच 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावं. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यामध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपं किंवा गादी वाफ्यावर वाढवलेली रोपं रोपांच्या मुळांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत. खड्ड्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. निंदणी आणि भर देण्याचं काम लागवडीपासून 3 वर्षांपर्यंत करावं. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक रोपाला किंवा कंदाला 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 25 ग्रॅम युरिया याप्रमाणे खतं द्यावीत. अशा पद्धतीने बांबूची लागवड आपल्या कोकणामध्ये फायदेशीर ठरेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमात बांबू लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
2: नमस्कार श्रोते हो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी 1 मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्म

0: झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
0: नमस्कार श्रोते हो, आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालां

0: पासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते, पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पीडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज शहाना बॅनर्जी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग मेघ आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला आला जोड आणि मध्य लयाने द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ रामदास पळसुले यांनी केलेली आहे. ऐकूया सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग मेघ.

सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग मेघ श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ रामदास पळसुले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक

देशात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबेडकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शनपटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्यकलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल
1975

1973 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमीट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या

0: यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: त्या पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे, तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ LP उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं LP उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3रा दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, 262.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजलेत. आजच्या आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं स्वागत करते. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: ऐकूयात काही ठळक घडामोडी. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्याचं 3500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार झाले. विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं होतं. प्रधानमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह चित्रपट आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. क्रिकेटपटू ईशान किशन यानं ICC खेळाडू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24006 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सायंकाळचे 5:02:40 झालेत. आता प्रसारित करणार आहोत गीतसंध्या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमाची सुरुवात.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: श्रोते हो, आजच्या आमचं घर आमचं शेत कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत कृषी विद्यापीठ दापोलीकडून शेतकरी फेलो पुरस्कार 2026 प्राप्त शेतकरी दयानंद चौगुले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सायंकाळी 7:30 कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. धाकटी बहीण या चित्रपटासाठी ही गीतरचना स्वरबद्ध केली होती सुधीर फडके यांनी.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, आज सायंकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत स्टे ट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा। युववाणी कार्यक्रम आज सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू।

नाद हो महानोर यांचे हे शब्द होते जयत रे जयत या चित्रपटातले. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर होता आशा भोसले

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, गीत संध्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: सुरेश वाडकर, ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या मुख्य स्वरातलं अण्णा देऊळगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल मोहिले आणि चित्रपट खट्याळ सासू नाठाळ सून.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. देवमाणूस चित्रपटातल्या सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या या रचनेसोबतच गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 5:30 वाजता युवावाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. त्यानंतर 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 मिनिटांनी इंग्रजीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 5:30 वाजता युवावाणी कार्यक्रम. वळूया आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर साजरा होतो. आपल्या राज्यात शेतीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो नेहमीच फार आदराचा राहिला आहे. कारण शेती ही गोष्ट ज्यावर आपलं पोट भरतं त्याकडे आपल्या परंपरेने कधीच फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं नाहीये. जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा फार प्रसन्नपणे शेतशिवारासाठी प्रार्थना केली जाते, जी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडून केली जाते. आपल्याकडच्या सणांच्याही कित्येक गोष्टींचा आधार हा फक्त आणि फक्त शेती आहे. त्यामुळे या वर्षीच्या कृषी दिनानिमित्त आपल्या परंपरा आणि जगभर असणारा रिसर्च याबद्दल आपण काही बोलूयात.

आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या परंपरांबद्दल खूप काही माहिती आहे, पण यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2026 हे वर्ष शेतकरी महिलांचं जे योगदान आहे त्याबद्दल भाष्य करता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला त्याविषयी सांगणं अधिक महत्वाचं वाटतं. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 या वर्षाचा मुख्य उद्देश म्हणजे शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासामध्ये महिलांचे महत्वपूर्ण योगदान याविषयी काही माहिती अधोरेखित करणं महत्वाचं मानलंय. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्याकडे जगाचे लक्ष वेधणं हा त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे. आज जगभरातील लाखो महिला शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, बियाणे संवर्धन, अन्न प्रक्रिया, विपणन आणि कृषी उद्योजकता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या केवळ कुटुंबाचं पोट भरत नाहीत तर देशाच्या अन्न सुरक्षेचा मजबूत पाया देखील उभा करतात. मात्र त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन अनेकदा होत नाही. जमीन मालकी, कर्ज, आधुनिकता, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यांसारख्या बाबींमध्ये महिलांना अजूनही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या वर्षाचा संदेश स्पष्ट आहे, महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण म्हणजे अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि हवामान बदलांना तोंड देणारी कृषी व्यवस्था निर्माण करणे हा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना समान संधी मिळाल्यास शेती उत्पादन कुटुंबांचे पोषण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. भारतीय शेतीतही महिलांचे योगदान आपण बघितले.

तर अशी खूप उदाहरणं आहेत जे आपल्याला प्रेरणादायी ठरतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून स्वयंसहाय्यता गटांपर्यंत महिलांची भूमिका सर्वत्र दिसून येते. त्यामुळे योग्य ती प्रतिष्ठा हा त्यांच्या कामाचा गौरव ठरेल. भारतीय शेतीचा विचार करत असताना आपण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान पाहिलं तर जवळपास प्रत्येक ग्रामीण भागात महिला शेतीच्या विविध कामांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात. अनेकदा त्या शेतमजूर, शेतकरी, पशुपालक, उद्योजिका आणि कुटुंब व्यवस्थापक अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडतात. त्यांच्या कामाची योग्य नोंद किंवा दखल घेणे आपलं कर्तव्य आहे.

शेतीमध्ये महिलांची प्रमुख कामं बघितली ती म्हणजे बीज निवड आणि संवर्धन. भारतीय ग्रामीण भागामध्ये अनेक महिला पारंपरिक बियाणांचं जतन करतात. बियाणे कोणते कुठल्या हंगामासाठी ठेवायचे, त्यांचं संरक्षण कसं करायचं हे ज्ञान आपल्याकडे परंपरेने जसंच्या तसं हस्तांतरित केलं जातं. पेरणी आणि लागवडी संदर्भात विचार केला तर शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणी, रोपांची लागवड, भात रोपवाटिका तयार करणे यांसारख्या कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. महाराष्ट्रातील भातशेती, ऊस शेती आणि भाजीपाला लागवडीत महिलांचे श्रम विशेष दिसून येतात. तण काढणे आणि पीक संवर्धन ही गोष्ट पिकांच्या वाढीसाठी फार महत्वाची आहे. तण काढणं, खत टाकणं, कीड नियंत्रणासाठी उपाय करणे ही कामं बहुतेक वेळा बहुतांश ठिकाणी महिला करतात. ही कामे कष्टाची आणि वेळखाऊ असतात. पिकांची कापणी, धान्य झोडपणे, वाळवणे, साठवणूक करणे या प्रक्रियांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पशुपालनात भारतात दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे आणि त्यासाठी महिला खूप कष्ट देखील घेतात. गाई म्हशींची देखभाल, दूध काढणं, चारा व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता यासारखी कामे त्या नियमितपणे करतात. संपूर्ण अन्न प्रक्रिया, धान्य दळणे, लोणची, पापड, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. आपण जर काही शेतकऱ्यांची उदाहरणं पाहिली तर चेतना गाला सिन्हा, महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनी महिलांना शेती आणि उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं खूप महत्वाचं काम केलं. त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना सीड मदर म्हणून आपण ओळखतोच, पण आता त्यांचीच प्रेरणा घेऊन कितीतरी स्त्री पुरुष शेतकरी संवर्धन करतात देशी बियाणांचं. त्यांची खूप मोठी प्रेरणा कृषी क्षेत्रात प्रत्येकाकडे आहे. सेंद्रिय शेती, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, फळ प्रक्रिया यामधूनही त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर दिला. दुग्ध क्रांतीमध्ये गुजरातमधील अनेक महिला त्यांच्या संस्थांद्वारे दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भर पडलेला आहे. या सगळ्याच महिलांसमोरील आव्हानांमध्ये आपण विचार केला तर जमीन मालकीचे प्रमाण फार कमी, कर्ज आणि आर्थिक मदतीपर्यंत मर्यादित पोहोच, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता, श्रमाचं अपुरं मूल्यमापन, निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग या गोष्टींकडे आपण कसं पाहतो हे फार महत्वाचं आहे. शेतीच्या कामाबद्दल दखल घेण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. त्या केवळ शेतात काम करणाऱ्या व्यक्ती नाहीत तर अन्न सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या ज्ञानाला, श्रमाला आणि नेतृत्वाला योग्य सन्मान मिळणे ही आजची गरज आहे. महिला शेतकरी सक्षम झाल्या तर आपल्या कृषी व्यवस्थेला त्यांचा हातभार लागेल आणि कृषी व्यवस्था अधिक समृद्ध, शाश्वत आणि आत्मनिर्भर बनेल. आपण या भारत, महाराष्ट्र आणि जग असा विचार जर केला याविषयी बोललो तर फूड अँड ॲग्रिकल

कल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनने जी काही तंत्र सांगितली आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. त्या कृषी अन्न प्रणालीच्या दृष्टीने महिला महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी हे अधोरेखित केलेलंच आहे, पण लैंगिक विषमता दूर करण्यासाठी, महिलांची उपजीविका मजबूत करण्यासाठी, कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक कृती आणि वाढीव गुंतवणुकीचे आव्हान ते फार मोठ्या प्रमाणावर करतात. लैंगिक समानता वाढवून कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये गुंतलेल्या महिला व मुलींना भरभराटीसाठी तशी परिस्थिती निर्माण करून हे वर्ष सर्वांसाठी अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत कृषी अन्न प्रणाली तयार करण्यास हातभार लावेल ही इच्छा व्यक्त केली आहे आणि तशी पावलंही जगभर टाकण्यात येत आहेत. त्याचं अनुकरण भारतातही होत आहे आणि तेच अनुकरण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्येही व्हावं यासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं ठरेल.

सशक्त महिला शेतकरी या कृषी अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रमुख घटक आहेत. जमीन, वित्त, तंत्रज्ञान, शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेवरील प्रवेश आणि नियंत्रणातील लैंगिक विषमता दूर केल्याने महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याण वाढते, उत्पादकता वाढते, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता मजबूत होते आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला चालना मिळते. सध्या जगभर काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्यावरती रिसर्च केला जातोय, जसं की हू इज अ वुमन फार्मर, हाऊ बिग ऑफ रोल डू दे प्ले इन ॲग्री फूड सिस्टीम्स, वॉट आर द मेन स्ट्रक्चरल बॅरियर लीगल, इकॉनॉमिक अँड सोशल दॅट लिमिट देअर प्रोडक्टिव्हिटी, इन्कम अँड डिसिजन मेकिंग पॉवर, वाय हॅज प्रोग्रेस क्लोजिंग जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम सॉल्व्ड, वॉट नीड टू बी डन टू रिव्हर्स दिस, वॉट आर द पे ऑफ्स ऑफ क्लोजिंग द जेंडर गॅप इन ॲग्रीकल्चर, वॉट हॅज बीन द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल वुमेन इन्क्लुडिंग वुमेन फार्मर्स, वॉट रिस्क्स डू ॲग्री फूड सिस्टीम्स फेस इन वुमेन फार्मर कंटिन्यू टू बी एक्सक्ल्युडेड फ्रॉम पॉलिसीज, इन्व्हेस्टमेंट अँड लीडरशिप स्पेसेस, हाऊ इज FAQ वर्किंग टू क्लोज जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम, वाय की ॲक्शन डज हॅव प्लॅन्ड फॉर द इंटरनॅशनल इयर ऑफ द वुमेन फार्मर, अँड मेन थिंग इज हाऊ कॅन वी इन्शुअर दॅट द मोमेंटम कंटिन्यूज विल बियॉन्ड इयर 2026. या सगळ्या प्रश्नांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हेच प्रश्न आपल्याला 2026 नंतर देखील भेडसावणार आहेत आणि त्यावरती काम करणं म्हणजे या थीमच्या संशोधनाचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला ही थीम आपल्याला मदत करतेच आहे, कारण जागतिक महिला शेतकरी वर्षाची गती कायम ठेवण्यासाठी जगभरातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता धोरणं, सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक तसेच विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन वचनबद्धता राबवणे आवश्यक आहे. यामध्ये सातत्यपूर्ण वित्त पुरवठा आणि उत्तरदायित्व यंत्रणा, कृषी अन्न धोरणे, कार्यनीतींना लैंगिक समानतेच्या तत्वांचा आधार मिळेल याची खात्री करणे, वयोगटानुसार विभागलेल्या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि वापर अधिक मजबूत करणे, महिलांच्या नेतृत्वातील संस्थांना पाठिंबा देणे आणि 2026 नंतर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक राष्ट्रीय भागीदारी कायम ठेवणे याचा समावेश आहे. जगभर यावर भर दिला जातो आहे. हे आंतरराष्ट्रीय वर्ष महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि कृषी अन्न प्रणालीमधील लैंगिक तफावत कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका आणि स्रोत म्हणून काम करेल, ज्यामुळे जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य, गाव सगळ्याच पातळीवर कृषी परिवर्तनात्मक चळवळीला चालना मिळेल. त्यामुळे या माहितीचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच आपल्या राज्याचा कृषी दिवस साजरा करणे आहे.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादर करते होते धीरज केदारी.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

सिंग इज किंग या चित्रपटातलं प्रीतम यांनी स्वरबद्ध केलेलं मयूर पुरी यांचं गीत आपण ऐकलं. राहत फते अली खा, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया शुद्ध देसी रोमांस या चित्रपटातलं जयदीप सहानी यांचं गीत.

0: सचिन जिगर यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि जिगर सरय्या प्रिया सरय्या आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या रचनेसोबतच गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सायंकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा.

श्रोते हो, आमची उद्याची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:55. 6:05 मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठीच्या दैनंदिन सूचनापत्रामध्ये शून्य मशागत पेरणी तंत्र याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. तर 6:50 परिसर कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे यांची मुलाखत. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आपण जाणून घेऊ काही दिनविशेष. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, तर 7:45 अनुरूप विवाह संस्था, हे दोन्ही प्रायोजित कार्यक्रम. 7:55 भावधारा. 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त कार्यक्रम शीर्षक संरक्षण आणि वनसंवर्धन बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात माझा कलाप्रवास याविषयी गायक श्रीधर पाटणकर यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे. 10:00 शर्विल होमिओपॅथी

एक प्रायोजित कार्यक्रम 10:10 मराठी चित्रपट संगीत 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल श्रोते हो 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम. 1:05 गीत बहार. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा. तर 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आमची उद्याची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 विधिमंडळ समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी लेखक दीपक शिंगण. 7:15 सुगम संगीत. 7:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साईट्स आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 10:00 प्रादेशिक लोकसंगीत तसंच सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. यामध्ये कलाकार अंबल अँटोनी आणि मागी मथू. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, रात्री 10:30 ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरी क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोते हो, आत्ता आपण ऐकली आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. आता आनंद घेऊया लोकसंगीताच्या कार्यक्रमाचा.

शाहीर पांडुरंग वनमाळी सहकाऱ्यांनी गायलेली यशवंत ठाकूर यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीतकार होते मधुकर पाठक.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना, सतर्क रहा।

0: मुकुंद पालनकर आणि गिरीश जोशी यांनी स्वरबद्ध केलेलं विमल लिमये यांचं गीत आपण ऐकलं, मंदाकिनी उजगरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल गायक कलाकार श्रीधर पाटणकर यांची मुलाखत.
2: जय

0: करा।
1: जी काही आपली कला असेल, मग ती कोणतीही असू दे,
2: हो
1: अगदी चित्रकला असू दे, शिल्पकला असू दे, मूर्तिकला असू दे, किंवा आपल्या संगीतातली वाद्यकला असू दे, आता आपलं गायन, जे काही आपण करू ते रोज असावं,
2: सातत्य
1: सातत्य
2: असावं,
1: असावं, म्हणजे 15 ते 20 मिनिटं चालेल पण ते रोज हवं
0: ना।

0: शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते मधुकर पाठक.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
2: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9495373485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

लक्ष्मण केदार यांची रचना आपण ऐकली. संगीतकार होते विठ्ठल शिंदे आणि गायक कलाकार पुष्पा.

दीपक नारायण गावकर यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकलीत. रचना होती सुरेश शेळके यांची आणि संगीतकार श्रीराम पटवर्धन. या रचनेबरोबरच श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

245.47 मीटर अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा

0: कायदा ग्रामीण भारतातला भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रेसारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब

0: सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
1: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये, तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण, फाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली, तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं. मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या ICC क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या ICC ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी, तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या

0: आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: KHz तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सायंकाळचे 7:10 आणि 26 सेकंद झालेत.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
2: श्रोते हो, आज रात्री 8:15 ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत कृषी विद्यापीठ दापोलीकडून शेतकरी फेलो पुरस्कार 2026 प्राप्त शेतकरी दयानंद चौगुले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सायंकाळी 7:30 वाजता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: ए चल राहू दे, मी निघतो आता।
3: अहो थांबा ना जरा, ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला। कात्री मिळाली।
2: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी।
3: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची। अहो रोज कापते मी।
2: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती।
3: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं।
2: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
3: कुठे म्हणजे काय? केरात।
2: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही, असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं।
3: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही।
2: आता मी तुला दाखवतो। हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची। म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही।
3: बरोबर।
2: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल।
3: अगदी खरंच। हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही।
2: येस, ये होईना बात।
4: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर संवाद।

0: श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार. राज्यात सोनोग्राफी तसंच IVF केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी तसंच IVF केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना IVF केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. स्त्रीबीज तस्करी, IVF केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SOP लागू केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपले सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन, वन विभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं पोलिओ तसंच सर्पदंशविरोधी लसीचं

0: उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला. यासंदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आबिटकर म्हणाले. वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत 2 पेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत. तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून एका अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
1: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यातील 105 MRC प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं MRC प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे यांनी नमूद केलं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्या झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2000 भाविकांना तर ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून MPCB अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यवतमाळ इथून निवडून आलेले सईद खान यांनी बुधवारी परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ आपल्या दालनात दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात घेण्यात आली. या पदासाठी परिषदेचे सदस्य सचिन

0: अहिर आणि जगन्नाथ अभ्यंकर या दोन सदस्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षांना आग्रह केला. हा आग्रह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे तीन प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

आजचं विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:27 आणि 42 सेकंद झालेत.

वाहतूक नियमांचं पालन जरूर करा. दुचाकी चालवताना हेल्मेटचा आणि कार चालवताना सीट बेल्टचा वापर जरूर करा. क्षमतेपेक्षा अधिक जणांची वाहतूक करू नका. वाहन चालवताना संपूर्ण लक्ष वाहनाकडे असावे. वाहतुकीच्या नियमांबाबतची संपूर्ण माहिती असणे आवश्यक. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये. झोप येत असल्यास किंवा तब्येत चांगली नसल्यास ड्रायव्हिंग करू नये. योग्य वेगमर्यादेत वाहन चालवा. मद्यपान करून वाहन चालवू नका. वाहतूक नियमांचं नक्की पालन करा.

श्रोतेहो, उद्या सकाळी 6:50 परिसर कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे यांची मुलाखत. परिसर कार्यक्रम उद्या सकाळी 6:50 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सायंकाळचे 7:30 झाले. आता प्रसारित करणार आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन केलंय गायत्री भरणकर यांनी.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 10 आषाढ शके 1948 अर्थात 1 जुलै 2026. मंडळी, आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे, म्हणूनच कृषीला म्हणजे शेतीला आणि पर्यायानं शेतकऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या देशामध्ये दिलं जातं. आज कृषी दिन तसंच 1 ते 7 जुलै हा कृषी सप्ताह म्हणूनसुद्धा साजरा केला जातो. यावेळी शेतकऱ्यांना नवीन नवीन शेतीचं तंत्रज्ञान, आधुनिक अवजारं आणि चांगल्या प्रतीच्या बियाणांविषयी माहिती दिली जाते. तसंच आपला अन्नदाता असलेल्या या बळीराजाचा सत्कारही केला जातो. मंडळी, अशाच एका सत्कारमूर्तीला आम्ही आमंत्रित केलेलं आहे. कोकण कृषी विद्यापीठ दापोलीकडून 2026 पहिला शेतकरी फेलो पुरस्कार प्राप्त झालेले प्रगतिशील शेतकरी दयानंद चौगुले इथं आलेले आहेत. त्यांच्या शेतकरी म्हणून असलेल्या कारकिर्दीविषयी आता आपण जाणून घेऊया. त्यांच्याशी संवाद साधलाय विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो. नुकताच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत रत्नागिरी जिल्ह्याचा शेतकरी फेलो पुरस्कार 2026 आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील श्रीयुत दयानंद चौगुले यांना देण्यात आला. आज आपल्या स्टुडिओमध्ये श्रीयुत दयानंद चौगुले यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या शेतीमधील कार्याविषयी आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. सुरुवातीला तुम्हाला जो हा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून शेतकरी फेलो पुरस्कार मिळालेला आहे त्याविषयी सांगा.
2: डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोळी यांच्याकडून प्रथमतः जाहीर केलेला पुरस्कार आहे याच वर्षीपासून.
1: अरे वा.
2: कुलगुरू साहेब भावे सरांच्या माध्यमातून तर हा पहिल्यांदाच पुरस्कार मला प्राप्त झाला. त्याबद्दल भाविसरांचे दापोली कृषी विद्यापीठाचे सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. हा माझा एकट्याचा पुरस्कार नसून हा कोकणातील लाल मातीचा पुरस्कार आहे
1: आणि
2: सर्व शेतकऱ्यांचा पुरस्कार आहे असं मी म्हणतो.
1: या व्यतिरिक्त आणखी कोणते पुरस्कार तुम्हाला याआधी मिळालेले आहेत किंवा आणखी कोणते जाहीर झालेले आहेत?
2: 2018 जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून आदर्श शेतकरी पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे. राजापूर तालुक्यातील कृषी विभाग पंचायत समितीच्या माध्यमातून भात पीक स्पर्धेमध्ये सतत 16, 17, 18 ही 3 वर्ष भात पीक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. उर्वरित काही संस्थांच्या माध्यमातून हे पुरस्कार मिळालेले आहेत. याच वर्षी मला वसंतराव नाईक शेतनिष्ठ पुरस्कार नामांकन झालं असून हा 1 जुलैला वरळी या ठिकाणी राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
1: अरे वा, खूपच छान. एकूणच तुमची जी शेती आहे ती पारंपरिक शेती आहे का? किती वर्ष तुम्ही शेती करताय?
2: ही पारंपरिक शेती आहे, ही वंशपरंपरेने चालूच आहे. आजोबांकडून, वडिलांकडे, वडिलांकडून माझ्याकडे आलेली आहे आणि ह्या पारंपरिकमध्ये जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बदल करण्याचं माझं काम चालू आहे.
1: अरे वा, आत्ताच तुम्ही म्हणालात की पारंपरिककडून तुम्ही आधुनिकतेकडे चालला आहात, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही या शेतीमध्ये कसा वापर करत आला आहात?
2: आधुनिक शेती फार महत्त्वाची आहे, यांत्रिकीकरणाची शेती फार महत्त्वाची. त्याची कारणं अशी आहेत की सध्या स्तरावरती मजूर उपलब्ध होताना दिसत नाही आहेत. मजुरांची संख्या झपाट्याने घटत चाललेली आहे. गावागावांमधून स्थलांतर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे, म्हणून मजुरांची संख्या घटली असल्याकारणे आम्ही यांत्रिकीकरणाकडे वळलेलो आहोत.
1: किती शेती आहे तुमची? भात शेती आहे की इतरही तुम्ही काही घेता आपल्या शेतामध्ये?
2: माझी वैयक्तिक शेती आहे 11 एकर. माझ्या वडिलांची शेती आहे 42 एकर. च्या आजूबाजूला आहे संपूर्ण वडरूपची झालेली आणि माझं क्षेत्र कमी असल्या कारणाने तुटक तुटक क्षेत्र आहे कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे. परंतु एकत्रित शेती बऱ्याचशा लोकांनी सोडल्या कारणाने जिथे भूखंड भात शेतीचा असेल तिथे मी माझे नांगरणी करतो त्यांना विचारून आणि त्यांची शेती सुटसुटीत बांध सुटसुटीत कशी राहतील हे त्यांना मी सांगतो, समजावून सांगतो आणि मी त्यांची शेती करतो.
1: बरोबर.

0: आत्ताच तुम्ही म्हणालात की यांत्रिक पद्धतीने तुम्ही शेती करत आहात, परंतु आपल्या कोकणातली ती जी शेती आहे ती तुकड्या तुकड्यांमध्ये किंवा डोंगर उतारावरची शेती आहे, तर तुम्ही याचा अवलंब करताना तुम्हाला काही अडचणी येतात का?
1: 100% अडचणी येतात. सध्या स्तरावरती कोकणाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर तुकड्या तुकड्यांमधून शेती दिसते आपल्याला. मळ्या छोट्या छोट्या प्रमाणामध्ये, खाचराची जमीन असं आपण त्यांना म्हणतो, भरड जमीन असं त्यांना म्हणतो. पण तिथे शेती करत असताना, यांत्रिकीकरणाचा वापर करत असताना मोठ्या अडचणी येतात. परंतु यांत्रिकीकरणामध्ये मोठे बदल झालेले आहेत. आता टिलर सिस्टमची छोटे ट्रॅक्टर आपल्याकडे उपलब्ध आहेत. गेली 20 वर्षापासून मी ती वापरतोच आहे. त्याच्यानंतर छोटे रोटावेटरसुद्धा उपलब्ध आहे, रिपर भात कापण्यासाठी उपलब्ध आहे. ही छोटी यांत्रिकीकरण आल्या कारणाने आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांसाठी आणि भौगोलिक परिस्थितीवरती मात करत आपण ती शेती यांत्रिकीकरणाकडे वळलेलो आहोत.
0: नक्कीच. आपल्या शेतामध्ये, भात शेतीमध्ये तुमच्याकडे कोणकोणत्या भाताच्या जातींची शेती ही केली जाते विशेष करून?
1: आम्ही विशेष करून आमच्या देशी वाणांचंच रोपण जास्त प्रमाणामध्ये आमच्या परिक्षेत्रामध्ये करत आलेलो आहोत. विशेष करून आमच्या वडलप्रजात असणारी जी काही भात आहे, ज्याला भारत सरकारचं पेटंट मिळालेलं आहे, सर्व रणकी मुंडेवा, त्याचप्रमाणे 10 आपण पेटंटच्या प्रस्तावाला आपण जोडलेले आहेत. ते लवकरच आपले पेटंट होतील. परंतु विशेष करून मुणगा, सरवट, वाळय, बेळा, ज्योती, रक्तशाळी, टायचन, काला जिरगा, आंबेमोर, सोनफल, पटनी, आजरा धनसाल, त्याच्यानंतर काळा नमक, चंपाकली, सोरटी, जस्मिन, वारंगळ, अशा काही जाती नामशेष झालेल्या आहेत. हा आम्ही समस्त देवाघरचा दवाखाना आहे आणि हा जतन करण्याचं आणि संवर्धन करण्याचं काम सध्या स्तरावरती मी माझ्या खरवत्या गावी करत आहे.
0: या सगळ्या तुम्ही भाताच्या जाती सांगितल्यात, या सर्व तुम्ही पारंपरिक जतन केलेल्या जाती आहेत?
1: हो, पारंपरिक जतन केलेल्या आहेत. हा जो ठेवा आहे तो वडेरप्रजेत आलेला पुढे ठेवा आहे. त्याचं संवर्धन आणि संकलन करणं ही माझी जबाबदारी आहे. येणाऱ्या पिढीला नेमकं वारंगळ म्हणजे काय, हे कोकणामध्ये भात शेती प्रचंड प्रमाणामध्ये देशी बियाण्यांची होत होती, ही कुठे लोप पावली, हरित क्रांती झाल्याने बॅकफूटवरती आपण ही गेलेलो आहोत. हरित क्रांतीचं विशेष उलगडा करण्याची मला काय आपल्याला सांगायची गरज नाही आहे. परंतु आम्ही देशी भात बियाणं मुकळो गेलो त्यावेळी आणि ह्याचं जतन आमच्या पिढीनं केलेलं आहे, पाठच्या पिढीनं केलं आहे, ते आम्ही याचं पुढच्या पिढीला देण्याचं काम करत आहोत. कारण ह्या भातांच्या बियाण्यामध्ये पौष्टिक मूल्य चांगले दडलेले आहेत. प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करणे भात बियाणे आहेत. त्याचं संकलन आपण आता करतो आहोत.
0: या बऱ्याच जाती तुम्ही नावं सांगितली, तर यापैकी कोणत्या जातींना तुम्हाला पेटंट मिळालेलं आहे त्याविषयी सांगा, आणि हे पेटंट मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत?
1: आता आपल्याला सांगू शकतो, सर्वट आणखी मुंडगा ही पारंपरिक भात बियाणे आमच्या घरामध्ये होतीच. उर्वरित त्याला जोड असणारी काही भात बियाणे आहेत जी रक्तशाळीसारखी आहेत, वायलय बेलासारखी आहेत. परंतु सरवट आणि मुणगा याचा जो पर्यटन प्रस्ताव जो केला होता तो लांजा कृषी विज्ञान केंद्रामार्फत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठमार्फत आपण केला होता आणि तो 2018 साली केला होता. आणि त्याच्यानंतर 2024 मध्ये मला पेटंट प्राप्त झालेल्याचं पत्र आलं आणि जाहीर झालं.
0: अरे वा, मगाशीच तुम्ही म्हणालात की आधुनिक पद्धतीने तुम्ही शेती करत आहात, त्याचबरोबर सेंद्रिय शेतीचा अवलंब तुम्ही आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीने करताय?
1: आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये पूर्वी सेंद्रिय शेती करायची. जसं की आमच्याकडे गोरं मोठ्या प्रमाणात असायची. पाठचा काल आपण 20-25 वर्षाच्या पाठीमागे. घराघरामध्ये गोधन होतं आणि गोधनाचं शेण आणखी मूत्र एकत्रित मिसळून आपण सेनकीमध्ये टाकत असतो किंवा उकरडा म्हणून आपण त्याला म्हणत असू. आणि त्या उकरडाची जी काय शेणखताची जी काही टोपल्या असायची ते आपण भात शेतीमध्ये वापरत होतो. परंतु हरित क्रांतीच्या पिरियडमध्ये प्रचंड प्रमाणात रासायनिक खतांचा वापर झाला. 1965 मध्ये सल्फेट खत आलं आणि रासायनिकची सुरुवात झाली आणि तिथूच आमचा सोन्याची धूर निघणारी जी चिडिया भारत देश होता ती बॅकफूटवरती राहिलेली आहे. आणि सेंद्रिय खताचा वापर आम्ही बऱ्याच काळापासून करत आलेलो आहोत. आजही आमच्याकडे गोधन आहेच आणि त्या गोधनाचा वापर गोमूत्राच्या माध्यमातून आपण जीवामृत बनवत असतो. घनजीवामृत शेणाच्या माध्यमातून करत असतो. गोकृपामृत आपण बनवतो आहे. दशप्रमेय अर्क आपण बनवतो आहे. आणि सेंद्रिय शेती ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: नक्कीच. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही गोकृपामृत बनवता किंवा जीवामृत तुम्ही बनवता, दशपर्णी अर्क तुम्ही बनवता, तर याचा प्रसार तुम्ही इतर शेतकऱ्यांपर्यंत कसा करत असता?
1: प्रचार आणि प्रसाराचं कार्य गेली अनेक वर्ष माझं चालू आहे. गेली 25 वर्ष मी जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून करतो आहे, वैयक्तिक शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून करतो आहे, जिथे जिथे संधी मिळेल ग्रामसभेंच्या माध्यमातून करतो आहे. आताच एक कन्सेप्ट आला होता शिक्षकांसाठी की सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसारच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्याच्या संदर्भामध्ये मग लांजा विभागामध्ये आपण प्रचार केला. किंवा महाविद्यालय आहेत जिथे आता भारताचे भावी नागरिक आता बनण्याच्या शक्यतेमध्ये पुढे आहेत जे युवक, ते युवकांना प्रबोधन करण्याचं काम सेंद्रिय शेतीचं आपण करत आलेलो आहोत.
0: मगाशीच तुम्ही म्हणालात की शाळा शाळांमधून याचा प्रसार तुम्ही करत असता, तर त्याविषयी जरा सांगा.
1: नाही, जशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे शैक्षणिक पाया हा भविष्य घडवतो मुलांचं, त्याच पद्धतीने शेतीच्या क्षेत्रामध्ये जर क्रांती करायची असेल तर ह्या विद्यार्थ्यांना

0: घडवणं फार गरजेचं आहे. आणि आम्ही त्या कृती स्वरूपामध्ये घडवण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येक शाळेमध्ये जातोय, तिथे प्रात्यक्षिक दाखवतोय दशप्रणयअर्क कसा बनवायचा आहे, गोकृपामृत कसं बनवायचं आहे, जीवामृत कशा पद्धतीने बनवायचं आहे, आणि ते बनवल्यानंतर ते कुठे वापरायचं आहे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. ज्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो तेच आयडॉल आपल्या घरी बनतील, आपल्या आईवडिलांचे बनतील या दृष्टिकोनातून. आपण जे केलं ते आईवडिलांच्या माध्यमातून शेतामध्ये कसं जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहिलेला आहे.
1: बरोबर आहे, ते त्यांच्या शेतात करतील, पुन्हा त्यांच्या त्यांच्या शेतीला जर त्याचा उपयोग झाला तर नक्कीच त्यांचं भविष्य घडेल, नाही का?
0: बरोबर.
1: तुम्ही जे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की शेतीपूरक मार्गदर्शन तुम्ही करत असता, तर त्याविषयी जरा सांगा.
0: शेतीपूरक मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही मगाशीच म्हटलं बरेच वर्ष करतो आहोत. आमचा मूळ उद्देश हाच आहे की हा देश आमचा सर्व गोष्टी संपन्न व्हायला पाहिजे. आज रासायनिक खतांचे दुष्परिणाम आपण पाहत आहे, जैवविविधतेवरती दुष्परिणाम आहेतच, परंतु प्राण्यांमध्ये आहे, वन्यजीवांवरती आहे, पशूंवरती आहे आणि मनुष्यांवरती पण सुरुवात झालेली आहे. आज कॅन्सरसारखं भयानक रोग प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेला आहे. आज पाहत आहे की डायबिटीस आणि प्रेशरचे पेशंट घराघरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. 10 जणांची फॅमिली असेल तर 9 जण गोळ्याच खात असतात. ही गोळ्या का खातात? कारण सकाळी उठल्यापासून चहा पितो, चहामध्ये जो दूध असतं ते युरियाचं प्रमाण जास्त असणार असतं, किंवा तत्सम गोष्टी ज्या येतात ज्या बाजारामधून आपण भाजीपाला खरेदी करतो त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये केमिकलचा वापर केला जातो. मग प्रत्येक गोष्ट जी ताटामध्ये येते ही संपूर्ण रासायनिक असल्याकारणाने आपण रोगी झालेलो आहोत. आणि हे आमचे निदर्शनच आलं आहे आणि याचा प्रचार प्रसार आपण स्वतःहून करायला पाहिजे. ही जबाबदारी माझी आहे भारतीय नागरिक म्हणून. म्हणून मी हा प्रचार प्रसार सेंद्रियचा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि करतोय.
1: भात शेती तुम्ही म्हणालात की 11 एकरमध्ये आत्ता तुम्ही भात शेती करत आहात आणि त्याच्यामध्ये 13 जातींचा भात तुम्ही पिकवत आहात. या व्यतिरिक्त नाचणी आहे, वरी आहे, या सुद्धा जाती तुम्ही विकसित तुमच्याकडे आहेत का पारंपरिक?
0: सध्या स्तरावरती माझी वैयक्तिक जरी 11 एकर जमीन असली तरी 5 एकरमध्ये आपण हे संपूर्ण भात शेतीच्या संदर्भामध्ये परिक्षेत्रावरती काम करतो आहे. आता त्या परिक्षेत्रामध्ये लागून असणारे काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत ते स्थलांतरित आहेत, जे मुंबई पुन्हा स्तरावरती गेलेले आहेत. त्यांना आम्ही विनंती करतोय की तुमच्या जमिनी बांध बंदिस्त आम्ही चांगल्या पद्धतीनं ठेवू. आम्ही तुमची जमीन बळकवणार नाही बाबानो, ही तुमचीच जमीन आहे, पण बांध बंदिस्ती आणि शेतीची आम्हाला आवड असल्याकारणाने ही शेती तुम्ही आम्हाला द्या, आम्ही त्याच्यामध्ये काही पारंपरिक बियाण्यांचं रोपण करणार आहोत. आणि त्याचा अभिमान तुम्हालाही असायला पाहिजे की खरवते गावामध्ये आमचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी पारंपरिक बियाणे दयानंद चौगुल्यासारखा साधा शेतकरी करतोय.
1: आणि जमिनी ओसाड न राहता कसल्या जातील
0: हा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवलेला आहे. आणि आता जवळजवळ 30 भात बियाणे आपण त्या ठिकाणी परिक्षेत्रावरती पेरलेले आहेत. 29 क्षमता चांगल्या पद्धतीने झालेली आहे.
1: अरे वा.
0: त्याच्याबरोबर भरडधान्य आहेत, जे जुन्या काळातली भरडधान्य आता सध्या नामशेष होताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये नाचणी आहे, 4 प्रकारची नाचणी आहे, वरी 3 प्रकारची आहे, त्याच्यानंतर तीळ आहे, अशा त्याच्यानंतर तूर आहे, त्याच्यानंतर कुळीद आहेत, उडीद आहेत. हे भरडधान्य आपण त्या परिक्षेत्रामध्ये काही गुंठ्यामध्ये लावलेलं आहे.
1: बरोबर. आत्ताच तुम्ही म्हणालात की बाहेरगावी असलेले जे आपले चाकरमानी आहेत त्यांच्याकडून तुम्ही विनंती करून त्यांच्या जमिनीसुद्धा तुम्ही कसताय, तर त्यांचं सहकार्य तुम्हाला कसं मिळतं?
0: खूप सहकार्य चांगलं मिळतं आहे की त्यांनाही वाटायला लागलंय की दयानंद बाबाजी चौगुले हा चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करतोय. आणि आता त्यांचं म्हणणं येतंय की आम्हाला पण शेतीमध्ये रस निर्माण झालेला आहे. मॅडम, मजेची बाब अशी आहे की शेतकरी आता मुंबई स्तरावर गावी यायला लागलेत युवक आमचे आणि विचारत आहेत की दादा आता तुमच्याकडची शेती आहे ती आम्हाला करावायची आहे. आज अशी गोष्ट निर्माण झाली की माझ्याकडची जी शेती होती त्यांची ती शेती त्यांनी पुन्हा कसायला सुरुवात केलेली आहे. मी आनंदाने त्यांना सांगतोय की तुम्हाला लागेल ती मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत. अगदी प्रशिक्षणापासून तुमच्या कृती स्वरूपात प्रक्षेत्रावरती नांगरणीपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला जशा पोषक करता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. परंतु या पाखरानं या पुन्हा एकदा आपल्या शेतीमध्ये वळा असं आम्ही एक लोकांना आव्हान करत आहोत.
1: नक्कीच, तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुमची शेती आहे ना, भाताबरोबर नाचणी आहे किंवा तूर तीळ ही सुद्धा पिकं तुम्ही वरी आहे ही सगळी घेताय, पण हे सगळं करताना इतर शेतकऱ्यांचा सुद्धा कसा फायदा होईल किंवा महाविद्यालयातील शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शेतीमध्ये प्रवृत्त कसं करता येईल, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला वेळ कसा मिळतो?
0: वेळ काढावा लागतो. मी विशेष करून शेतीमध्ये असतो कायमच, सकाळी 6-6:30 वाजल्यापासून शेतीमध्ये सुरुवात असते माझी. परंतु फोन बरेच लोकांची येत असतात, थोडासा खंड होतो. परंतु आपण शेतकरी आहोत आणि जास्तीत जास्त शेतकरी या मिशनमध्ये यावेत हा दृष्टिकोन समोर ठेवून बऱ्याचशा शेतकऱ्यांना जर मिस कॉल पडले तर 7 नंतर मी सर्वांना कॉन्टॅक्ट करतो. विशेष करून सर्व आता मी आपल्याला सांगतोय की डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, बरेचसे जे आता मोठ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे तरुण आहेत, युवक आहेत, ते परत आता पाठीमागे रिवर्स येताना आपल्याला पाहत आहेत. त्याचा आनंद आम्हाला द्विगुणित होतोय.

0: ही शेतीची आवड पुन्हा एकदा यांना निर्माण झाली आहे आणि हा भारत देश शेतीच्या विषयामध्ये सुजलाम सुफलाम होईल या दृष्टिकोनात आमची पहिली पावलं आम्ही उचललेली आहेत असं मला वाटतं.
1: डॉक्टर इंजिनियर सारखे प्रतिष्ठित लोक सुद्धा आता शेतीकडे वळताना दिसत आहेत, नाही का? तर या सगळ्यांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करत असता?
0: आता आपल्याला माहितीच आहे की रासायनिक खतांचे दुष्परिणाम संबंधित सर्वच लोकांना आता बसायला लागलेले आहेत. आपण मीडियाच्या माध्यमातून बघतोय, वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहतोय की राजस्थान सारख्या ठिकाणी जे पंजाब आपला जो हरित क्रांतीमध्ये नंबर टॉपला असणारा जो राज्य आहे, तिथून भटिंडा गावातून ती ट्रेन कॅन्सरग्रस्त ट्रेन आपली या ठिकाणी येते राजस्थानामध्ये. मग कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. मग डॉक्टर इंजिनियर जे सुशिक्षित लोक त्यांना कळायला लागलं आहे की थोडी का होईना 5 गुंठ्यामध्ये मी शेती करेन, आवड निर्माण झालेली आहे. आणि शेतीच्या संदर्भामध्ये आम्ही योग्य स्टार्टपासून एंडपर्यंत मार्गदर्शन करत असतो.
1: भात शेती जशी तुमची आहे तशीच तुमच्या आंबा आणि काजू किंवा इतर फळबागा आहेत त्याविषयी सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा.
0: फळबाग लागवड आवश्यकता आहे, हा खरीप हंगामातला विषय आहे. मी आता जर शेती भात शेतीच्या स्थानामध्ये बोललोय, बारमाही पाणी नसल्या कारणाने आपण या पावसाळी सीझनमध्ये खरीप हंगामामध्ये ही पिकं घेत असतो. परंतु उर्वरित काय, तर फळबाग लागवड आहे, काजू लागवड आहे, त्याच्यानंतर आंबा लागवड आहे, त्याच्यानंतर सागवण लागवड आहे. याच वर्षी मी परत आमच्या आजोबांची जी काही बेटं होती, बांबूची बेटं होती, त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी जवळजवळ 200-250 बेटं लावण्याच्या प्रयत्नात आहे. लेट पोस्ट पडला परंतु लावण्याच्या प्रयत्नात आहे, कारण मला आवड ही शेतीची असल्या कारणाने ही शेती जास्तीत जास्त अनेक विविध ह्याच्यामध्ये रूपांतरित कशी होईल या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे.
1: आंबा, काजू, फणस याच्या सुद्धा काही पारंपरिक जाती आपल्याकडे असतील त्याविषयी सांगा.
0: आंबा, काजू, फणस 13 प्रकारची माझ्या बागेमध्ये आंबा आहेत. मी सध्या स्तरावरती माझ्या जंगलमध्ये जे लहानपणी मला आता आठवत आहे की जंगलामध्ये विविध प्रकारचे आंबे होते जे रायवल आहेत. हा संपूर्ण ह्यांचा जो बाप आहे त्या बापालाच आपण विसरलेलो आहोत. रायवल आंब्यामध्ये जी टेस्ट होती ती आता या हापूस आंब्यामध्ये नाही आहे. आणि ही टेस्ट शोधण्यासाठी मुलं पूर्वीसारखी रानामनामध्ये आता फिरत नाही आहे, कारण हे जग जे आहे ते सगळं मोबाईलमध्ये विस्तृत एका हातामध्ये आल्या कारणाने त्यांना जंगलामध्ये फिरायची आवड निर्माण होताना दिसत नाही आहे. म्हणून आम्ही जंगलामध्ये फिरतोय. जी काही जुनी झाडं राहिलेली आहेत त्या झाडांचे बाटे आणतो आणि आमच्या जमिनीमध्ये रोपण करण्याचा प्रयत्न चाललाय की जेणेकरून सर्व जातींचे जे बाटे आहेत, सर्व जातींचे जे आंबे आहेत रायवल, हे टिकून राहावेत हा आमचा दृष्टिकोन आहे.
1: नक्कीच. या सर्व फळांची जी विक्री व्यवस्था आहे त्याच्याविषयी जरा सांगा.
0: आपण सेंद्रियमध्ये काम करत असताना विक्री व्यवस्था चांगल्या पद्धतीने होते. मी बऱ्याचशा कानपूर उत्तर प्रदेशमध्ये विक्री व्यवस्था माझी आहे, ऑल महाराष्ट्र विक्री व्यवस्था आहे, कर्नाटक आंध्रामध्ये काही शेतकरी आपल्याला कनेक्टेड झालेले आहेत, व्यापारी कनेक्टेड झालेले आहेत, त्यांना सप्लाय करण्याचं काम आपण करतो.
1: जसं विक्री व्यवस्थेचा विषय आला तर ही जी सरवट आणि मुणगा भारताच्या पारंपरिक जाती तुम्ही विकसित केलेल्या आहेत, तर या सगळ्या बियाण्याची विक्री व्यवस्था तुम्ही कशी करता?
0: शेतकऱ्यांनी आत्ता शेतीमध्ये का वळायला पाहिजे? बऱ्याचशा युवकांना वाटतं शेतीमध्ये पैसा नाही आहे. पैसा तुम्ही डोकं लावलं तर पैसा भरपूर आहे.
1: बरोबर.
0: आणि ज्या कॉम्प्युटर लाईनमध्ये तुम्ही काम करता, आय टी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, त्याच्यापेक्षा आनंद जो आहे आणि पैसा आहे तो ह्या शेती क्षेत्रामध्ये आहे आणि तो आम्ही अनुभवलेला आहे.
1: बरोबर.
0: आता याच वर्षी मी माझी जी पारंपरिक बियाणे आहेत त्याची 2 टनाची विक्री केलेली आहे. 300 रुपये किलो प्रमाणे विक्री केलेली आहे. हा माझा जो हंगाम आहे तो खरीप हंगाम आहे. खरीप हंगामामध्ये जर 2 टनाची विक्री करून मी जर पैसे कमवत असू तर उर्वरित रब्बी हंगामामध्ये इतर जी माझी फळ लागवड आहे त्याच्यामधून पैसे कमवत असू. आणि जो आनंद पैशाबरोबर मिळतो, पैसा तर मिळतोच, जो आनंद मिळतो तो परत अद्वितीय आनंद आहे आणि समाधानी आनंद आहे. आणि तो आनंद प्रत्येक आयुष्यात परत परत मिळणार नाही आणि आयुष्य एकदाच आपल्याला जगायचं आहे, तर त्या आनंदात जगावं यासाठी परत एकदा आपण आपल्या शेतीमध्ये यावं असं बऱ्याच युवकांना माझं आव्हान आहे.
1: शेतकरी मित्र, तुमच्या लक्षात आलंच असेल चौगुले सरांच्या बोलण्यावरून की कोकणातला शेतकरी सुद्धा सधन होऊ शकतो, फक्त आपल्याकडे थोडीशी विचारशक्ती पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर आपण चांगल्या प्रकारे उभं राहू शकतो या शेतीतून, नाही का?
0: 100% मॅडम.
1: सर, आपल्या कोकणामध्ये शेती करताना किंवा बागायती करताना सुद्धा एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे वन्य जीवांचा जो त्रास होतो, तो माकडं असतील, वानरं असतील किंवा रानगवे असतील, इतर जे प्राणी आहेत त्यांचा आपल्या शेतीला खूप उपद्रव होत असतो आणि त्यामुळे आपला शेतकरी हा शेतीपासून लांब होत चाललाय, काय बोलाल तुम्ही?
0: हा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय भेडसावल्याचं मूळ कारण शोधणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत मूळ कारण शोधत नाही तोपर्यंत या प्रश्नाची समस्या आपल्याला सोडवता येणार नाही.
1: बरोबर.
0: परंतु ही आम्ही शोधलेली आहे. वन्यजीव प्राणी आपल्या शेतापर्यंत, आपल्या घरापर्यंत का पोहोचले ते प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मग त्याचं उत्तर असं आहे की 20 वर्षा पाठीमागे तुम्ही जा, प्रत्येक डोंगर दऱ्यामध्ये आपले आजोबा वडील शेती करायचे आणि त्या शेतीपूरक सर्वांत घराघरामध्ये शेती असल्याकारणाने कुठेतरी काही प्रमाणामध्ये शेतीची नासधूस असायची. आता माझ्या गावामध्ये तुम्ही

0: पाहिलात तर 10 वर्षापूर्वी आम्ही 5-6 लोक शेती करायचो, आता जवळजवळ बरेचसे लोक शेतकरी वळलेले आहेत. पण डोंगर दऱ्यामध्ये ज्या ठिकाणी रोंबे भात असायचं, नाचणीची लागवड असायची, वरीची लागवड असायची, कुळीद उडदाची लागवड असायची, त्यावेळी पशु आणि वन्यजीव प्राणी त्या ठिकाणी खाली यायचे नाहीत, कारण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळायचं. काही शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये असायचे, आता शेतकरी कमी झाल्या कारणाने थोडीशी नासधूस झाल्यानंतर शेतकरी बोंबळत असतो, अरे माझं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. म्हणून आम्ही एक संकल्पना राबवलेली आहे, जिथे जिथे पूर्वज आमचे शेती करायचे त्या त्या मला ओसाड आहेत, डोंगर दऱ्यामध्ये आहे, तिथे आम्ही एक संकल्पना अशी राबवली, एक दाना पशुप्राण्यांसाठी संकल्पना आम्ही राबवलेली आहे. मग आम्ही 10-10 किलो, मग त्याच्यामध्ये भात असेल, वरी असेल, त्याच्यानंतर उडीद कुळीद असतील किंवा चवळी असेल, अशांच्या बियांचं जे आपण त्या ठिकाणी पेरणी करत असतो, कारण येणारा जो वन्य प्राणी आहे तो आमच्या भातापर्यंत पोचताच कामा नये. आणि गेली 3 वर्ष आम्ही राबवतो आणि त्याचा फायदा असा झालाय की ते पशुप्राणी त्याच भागामध्ये आपलं पोट भरतायत. आणि ज्या प्रत्येक मनुष्याला जशी आवड निवड असते, मला हे खायचं, मला ते खायचं, मग आवडीनिवडीचं जेवण आम्ही त्या जंगलातच त्या प्राण्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे.
1: अरे वा.
0: आणि हे सांगत असताना आम्ही प्राण्यांसाठी पाण्याची पण सुविधा, मार्च एप्रिल मे मध्ये प्रचंड ताण असते पशुप्राण्यांना, जसे आपल्याला असते हीटचं प्रमाण भरपूर असतं, मग प्राणी घरापर्यंत पोचतात. कारण पूर्वीची जी काही टाकी पाण्याची असायची किंवा तळे असायचे, आता नामशेष झालेले आहेत. मग काही प्रमाणात जे असतील ते आम्ही साफसफाई केलेले आहेत. मग त्यासाठी एक संकल्पना आम्ही राबवली, तर आम्ही सिमेंटच्या छोट्या छोट्या रिंग बनवलेल्या आहेत आणि त्या रिंगमध्ये आम्ही पाणी भरतो आणि दर हप्त्याला स्वच्छ करतो. मुळात आम्हाला जर स्वच्छ पाणी लागतं तसं पशुप्राण्यांनी स्वच्छ पाणी मिळावं हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही रिंग पाणी बसवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माझं स्वतःचं टेम्पो आहे किंवा आम्ही पाठीवरून किंवा हंडेड ओईवरून आमच्या घरात ती माणसं नेतो आणि ते स्वच्छ पाणी प्राण्यांना देण्याचं काम सुरू केलेलं आहे.
1: बरोबर. प्राण्यांना जर अन्न पाण्याची सोय त्यांच्या जंगलातच झाली तर ते आपल्या वस्तीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये येणार नाहीत, नाही का?
0: बरोबर.
1: हे सर्व करत असताना तुम्हाला कृषी विभागाचं किंवा दापोली कृषी विद्यापीठाचं कसं सहकार्य लाभत असतं?
0: दापोली कृषी विद्यापीठाच्या संशोधन कमिटीवरती माझी नियुक्ती झालेली आहे. मी 10 वर्ष गेली गाव दापोली कृषी विद्यापीठ, लांजा कृषी विज्ञान केंद्र आणि राजापूर तालुका कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभाग, गटविकास अधिकारी, संबंधित शासकीय यंत्रणेचा चांगला सपोर्ट आपल्याला मिळतोय. आणि त्या सपोर्टचा जास्तीत जास्त वापर शेतकऱ्यांना कसा होईल या दृष्टिकोनातून प्रबोधन आणि प्रचार आणि प्रसार यंत्रणा आपण राबवत असतो.
1: याशिवाय हे सगळं शेतीचं काम, बागायतीचं काम आणि शिवाय समाजासाठीचं जे काम आहे हे करताना तुम्हाला घरच्यांचं कसं सहकार्य मिळत असतं?
0: घरच्यांचं छानपैकी सहकार्य लाभत असतं, कारण माझी आवड निवड ही आहे कृषी क्षेत्र आणि सामाजिक प्रबोधन. घरच्यांना माहिती आहे की हा ओळी आहे, याला प्रबोधनाची खूप आवड आहे आणि शेतीमध्ये शेतकरी जे काम करतात त्यांना नवीन नवीन संकल्पना सुचवण्याचं काम, नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचं काम हे घरच्यांना माहिती आहे. मी सतत माझ्या प्रक्षेत्रावरती करत असतो, माझ्याबरोबर इतरही शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल या दृष्टीने प्रयत्न आपला चाललेला असतात, म्हणून घरामधून काही तसा विरोध होत नसतो.
1: नक्कीच. आज तुम्हाला दापोली विद्यापीठाचा शेतकरी फेलो पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या माध्यमातूनच तुमची शेतीची प्रगती सर्वांसमोर आली, तर या सर्व शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: शेतकरी मित्रांना माझं आव्हान आहे, विशेष करून युवकांना आव्हान आहे, पुन्हा एकदा तुम्ही शेतीकडे वळा. शेती हा आपला केंद्रबिंदू आहे. वाड वडिलांनी ठेवलेला जो ठेवा आहे तो ठेवा पुढे चालवण्याचं काम आपण युवकांनी करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीत नसेल की या शेतीमधून आपल्याला पैसे मिळणार नाहीत. बऱ्याचशा योजना शासनाच्या अशा आहेत, त्या योजनेमधून तुम्हाला परिपूर्ण करण्याचं काम शासन करत आहे. पण त्या योजनांचा फायदा घेऊन आपण आपल्या शेतीमध्ये प्रामाणिक कष्ट करून काम करणं हे तुमचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पुन्हा एकदा शेतीमध्ये रमाल अशी मला आशा आहे. आणि तुम्हाला लागणारं जे काही कौशल्य हे तुम्हाला अडचणी येतील त्यासाठी 24 तास मी स्वतः दयानंद बाबा चौगले आपल्या सेवेसाठी तयार आहे.
1: खरंय, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की योजना आहेत पण त्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांना राबवताना अनेक अडचणी येत असतात, तर तुमचा काय अनुभव आहे?
0: अडचणी येतात म्हणजे काही डॉक्युमेंट्स अडचणी येत असतात, काही डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे अडचणी येतात. मी गेली जवळजवळ 10-15 वर्ष शासकीय योजना राबवतो आहे आणि त्या शासकीय योजनेमध्ये नवीन जेव्हा शेतकरी त्या ठिकाणी जातो तेव्हा थोडं अडखळल्यासारखं वाटतं, एवढे कागदपत्र घ्या, तेवढे कागदपत्र घ्या, पण त्याच्यावरती मात करणं गरजेचं आहे ना. आता बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत की वडिलांच्या नावे जर तुमचा 7-12 असेल तर तुम्ही प्रपत्र जोडू शकता, तुम्ही संमतीपत्र जोडू शकता आणि त्या योजनांचा फायदा घेऊ शकता. शासनानं 100% अनुदानामधून तुम्हाला फलबाग लागवडच्या संदर्भामध्ये असू द्या, सिंचन विहिरीच्या संदर्भामध्ये असू द्या, गोठ्यांच्या संदर्भामध्ये, कुक्कुटपालनाच्या संदर्भामध्ये 223 योजना ह्या नरेगाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. उर्वरित पशुसंवर्धन विभागाच्या वेगळ्या आहेत, कृषी विभागाच्या वेगळ्या आहेत. मग विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे आणि सर्व गुण संपन्न तुम्हाला महाराष्ट्र

0: शासन आणि प्रशासन बनवू इच्छितं तर तुम्ही बना असं आपल्याला आव्हान करतो.
1: नक्कीच सर, आज आपण इथे आलात आणि तुम्हाला जो हा शेतकरी फेलो पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल आणि शेतीमधले तुमचे जे अनुभव आहेत त्याबद्दल खूप छान अशी माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत आज तुम्ही पोहोचवलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: कोकण कृषी विद्यापीठ दापोलीकडून 2026 शेतकरी फेलो पुरस्कार प्राप्त झालेले प्रगतिशील शेतकरी दयानंद चौगुले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आता ऐकूया हे छानसं गाणं.

बरं आहे मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पण आपली भेट पुन्हा होणार आहे ती उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मात्र मला निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतो कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. उद्या सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत दीपक शिंगण लिखित गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. तर उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत शून्य मशागत पेरणी तंत्र याविषयीची माहिती. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 MHz अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल गायक कलाकार श्रीधर पाटणकर यांची मुलाखत.

0: शंकरा।
1: जी काही आपली कला असेल, मग ती कोणतीही असू दे,
2: हो
1: अगदी चित्रकला असू दे, शिल्पकला असू दे, मूर्तिकला असू दे, किंवा आपल्या संगीतातली वाद्यकला असू दे, आता आपलं गायन, जे काही आपण करू ते रोज असावं,
2: सातत्य
1: सातत्य असावं, म्हणजे 15 ते 20 मिनिटं चालेल पण ते रोज हवं,

0: तेव्हा जरूर ऐका गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 वाजून वनमहोत्सव सप्ताहानिमित्त कार्यक्रम शीर्षक संरक्षण आणि वनसंवर्धन बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. वनमहोत्सव सप्ताहानिमित्तचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल उद्या सकाळी 8:40 वाजून. आम्ही तो सहक्षेपित करू.
2: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात। महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू। ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर। डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले। ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं। अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले। तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत। त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली। मुंबईत गोरेगाव जोगेश्वरी मालाड बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप विक्रोळी घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली। नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला। पावसामुळे नेरूळ उरणफाटा कोपरखेरणे दहिसरगाव सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता। चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली। पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे। त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे। नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली। यात वसंत कुंज नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं।

0: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी। 8 किलोमीटर की ये टनल एक तरीके से कम्प्लीट ये एक नया कॉरिडोर बन जाएगा। ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है। इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है, ये प्रपोजल है।
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं। त्या 92 वर्षांच्या होत्या। विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या। मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता। नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले। त्यांनी दिग्दर्शित केलेल्या

0: विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रेसारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सरकार सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यावर्षी झालेल्या पुरुषांच्या आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. PCPNDT कायद्यांतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 2024 वितरण आज मुंबईत समारंभपूर्वक करण्यात आलं. या 2023 साठी 91 आणि 2024 साठी 98 अशा एकूण 189 पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी, लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता

0: श्रोतेहो, प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार, ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोगशील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगायनच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगायनच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात 6 पात्र या नाटकासाठी आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साध्य माधव वाटरे यांनी. बाईंकडे मी 18 वर्षाची 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले, म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एलकुंचवारांचं नाटक होतं यातना घर, एकांकिका होती, पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे 3 एकांकिका करायचो, यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या 3 एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ही 3ही वर्कशॉप प्रोडक्शन होती. सगळे नवीन लोक होते आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो, विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंग्टन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईने देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं. देवाजीने करुणा केली ओरिजिनल गुड वुमन ऑफ सेट्सवान, त्या गुड वुमनचा रोल मी केला होता. तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या 2 नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं, पण त्यानंतर मी अनेक काळ त्यांच्या बरोबर होते. म्हणजे त्या नाटक बसवायच्या बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते, तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन. दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या. अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या, ते मला खूप शिकायला मिळालं आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
0: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला आणि रंगभूमी इतकंच सिनेक्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं. त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: विजय मेहता आधुनिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं आहे, नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून. त्यांना माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणते आणि बाई

एकंदर कार्य फक्त ते फक्त मराठी रंगभूमीपुरतं मर्यादित नाही, तर ते भारतीय रंगभूमीवरच असतील इतकंच नव्हे तर अजबनाय वर्तुळाचं सारखं नाट्य घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेलं आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला. वर्तुळ ब्रेकच कॉफी चेन चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाई बाबतीत मला नेहमी होती त्यांची फॅसिलिट होते त्यांचं काम पाहून त्यांच्या बरोबर काम करून की बऱ्याचदा काही बऱ्याचदा लोक थिअरीत एक्सपर्ट असतात ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात परंतु बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या. म्हणून बाईंनी नुसतं नाटक केलं नाही तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगवेगळे शिबिर घेऊन केलंय. त्यानंतर ते उत्तम आयोजक जर का बाईंच रंगायण मधलं काम किंवा त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दर्शन करायचं त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं. त्या काळामध्ये बाईंचं प्रयोग सुरू असताना ज्या लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहेत इतकं मेटिक्युलस वर्किंग. म्हणजे मी बाईंबरोबर लाईफ लाईन नावाचं सिरियलला त्यांचं चीफ असिस्टंट होतो म्हणजे आश्चर्य वाटावं इतकं मेटिक्युलस का. आणि दुसरं बाईंचं होतं की बाईने पेरवी आपल्याशी वागताना थोड्याशा डिटॅच करता इतक्या त्या फोकस करतायच्या कामात म्हणजे कामाव्यतिरिक्त ज्या बाई आणि काम करत असतात बाई फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन. आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन आपल्याकडे वास्तववादी नाटक होत होती त्या आधी पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद आणि बाईंच माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं दिशाकुंकल केलं मदरा राक्षस केलं मग बाईंनी कार्नाडाचं हैवदन केलं नागमांडल केलं तर हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीने बाईंनी जो ऋष महासागर अगदी कवितांच्या जास्वंदीपासून पुढे जो रुजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा. आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील दामू केंद्रे आणि विजयाबाईंची घट्ट घट्ट मैत्री होती तर त्यामुळे ते संबंध होते. म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होत म्हणजे माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये याने नाट्यविषयक जाणीवा समृद्ध केला अशा नाटककार आणि दिग्दर्शक मंडळी बाई विजयाबाई हे महत्वाचं नाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही परंतु त्यांनी जे शिकवलं ती चिदोरी आयुष्यभर पुरण्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी जी काही शिबिरं घेतली त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईंबरोबर म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली. आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाई विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं विधान बाईंनी केलं. आणि बाईंनी रावसाहेब किंवा मिस्तंजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याचदा दिग्दर्शक विजया मेहतांबद्दल बोलतो पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री होते. तुम्ही विजया मेहतांची कामं जर का बघितली बॅरिस्टर मधली मावशी संध्या छाया मधली नानी ते अगदी सवाई माधवराव यांच्या मृत्यूसारख्या नाटकापर्यंत अखेरचा सवाल मधले डॉक्टर मुक्ता तर बाईंनी अभिनेत्री म्हणून अप्रतिम अमिताबाईची कोठी बाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक. तर या प्रकारे आता बाईंची श्रीमंत मधली मथू बघण्याचा योग नाही आला पण अंदाज बांधता येतो की त्यांनी काय केलं असेल. त्यामुळे असं एक परिपूर्ण रंगकर्मी उत्तम संस्थाचालक उत्तम दिग्दर्शक उत्तम

अभिनेत्री नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या, जशा बाईंनी एनसीपी चालवलं, तर अशी अशा आमच्या विजयाबाई एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं, त्यांना विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही, तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह आणि वैयक्तिक दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईंचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनाहिता, त्यामुळे घरचे उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरंय की पर्व संपलं आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या आणि त्यामुळे बाईंबरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणून नाट्य क्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं, तर त्याला माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे, बाईंनी माझी 8 ते 10 नाटकं तरी पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. अशा पद्धतीने इतक्या वर्षांचं आव्हान जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचा तरी सहवास, बाईंना आदरांजली आणि खूप खूप प्रेम.

0: प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी.
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्य क्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा अनेक भानी आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं. आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही. त्याच्यावरती बाईंशीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या, अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका. कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते, ती किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते, हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे. ती आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती. आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची, लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरती वरच्यावरती सरफेसवरती दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता. तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरायचा आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा. एक महत्वाची गोष्ट मी विजयाबाईंकडनं शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. पण ते जे मी बाईंबद्दल सांगितलं ते मला आत्ताही वाटतंय की बाई नाही हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे. ती ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा जाणवेल की बाई आपल्यात नाहीत. तसं मी आता म्हटलं तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे, ती कधी येणार ते माहिती नाही. आणि कुठची भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील. कारण बाईंनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे हे धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील. बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे. लास्ट ऑफ द टायटल शी इज गॉन. मला अजून खरं नाही वाटत की शी इज गॉन, कारण त्या राहतील कायम आमच्यात. पण आता फोनवर त्यांचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा माहित नाही, खूप एकटं वाटतं.
0: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले. झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी विजयाबाईंना या

0: शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली.
1: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या. म्हणजे बाई गेल्या हे न पटणारी गोष्ट आहे. खरं तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कोणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा, समाधान देणारा होता. रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला, आधारस्तंभापेक्षा सुद्धा रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल. कारण बाईंनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारव्हेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतं नाट्याचं, रंगभूमीचं, ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं. पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या म्हणजे चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत. विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे. कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरचं जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई एके बाई आणि बाई दोणे बाई. रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्यक्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या ह्या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरून लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वारात मिसळले कोल्हटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात एलकुंचवारही आहेत आणि बाळ कोल्हटकरही आहेत. चतुरंगाला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार बाईंना गौरवपूर्ण समर्पित करता आला त्या 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचं वैयक्तिक संपर्क त्यानिमित्ताने होत राहिला पण या सगळ्यांना बाईंनी अत्यंत प्रेमानं अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुरंगच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली 4 वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवर न चिरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेला म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं. कारण एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगून त्याच्यामध्ये हे हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच. पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावानी अतिशय गोड लाघवी माणूस प्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडा अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद निमकर दुर्वांच्या जुळीचे नाट्य निर्माते तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांचीच्या जुडीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक मोठी खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आचरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी हमीदाबाईच्या कोठीच्या तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह, व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांच्या स्वभावाचा होता. पण नुसताच तेवढा नसे तो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक. म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडीलकीचा एक आधार तर होताच पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा कित्ता म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष गिरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी सुवर्ण

रत्न संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.

0: ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होतात. श्रोतो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:37 झालेत. थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम.

कन्यादान या नाटकामधली कृष्णराव चोणकर यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकलीत. पदरचना होती मोग रांगणेकर यांची आणि संगीतकार श्रीधर पारसेकर.

वी सी गुर्जर यांची ही पदरचना गायली होती शिवकुमार यांनी. एकच प्याला नाटकातल्या या पदरचनेसोबतच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या. वळूया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया बरसात चित्रपटातल्या शैलेंद्र यांच्या गीतानं.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना स्वरबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल गायक कलाकार श्रीधर पाटणकर यांची मुलाखत.
2: जय.

0: करा।
1: जी काही आपली कला असेल, मग ती कोणतीही असू दे,
2: हो
1: अगदी चित्रकला असू दे, शिल्पकला असू दे, मूर्तिकला असू दे, किंवा आपल्या संगीतातली वाद्यकला असू दे, आता आपलं गायन, जे काही आपण करू ते रोज असावं,
2: सातत्य
1: सातत्य असावं, म्हणजे 15 ते 20 मिनिटं चालेल पण ते रोज हवं,

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी यांना आपण ऐकलं राजकुमार या चित्रपटासाठी. संगीतकार होते शंकर जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
1: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
0: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
1: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
0: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त कार्यक्रम, शीर्षक संरक्षण आणि वनसंवर्धन. बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. वनमहोत्सव सप्ताहानिमित्तचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू उद्या सकाळी 8:40.

0: आवारा चित्रपटासाठी आपण ऐकत होतो शैलेंद्र यांचे शब्द. संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक कलाकार लता मंगेशकर आणि मुकेश.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पान.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांना आपण ऐकलं गुमराह चित्रपटासाठी. साहिर लुधियानवी यांचीही शब्दरचना स्वरबद्ध केली होती रवी यांनी. श्रोते हो रजनीगंधा या कार्यक्रम

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
2: श्रोते हो, उद्या रात्री 10:30 ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरी क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही ते सहक्षेपित करू 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर उद्या रात्री 10:30 वाजल्यापासून।

काश्मीर की कली या चित्रपटातलं ओपी नय्यर यांनी स्वरबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना गायली होती मोहम्मद रफी यांनी. या रचनेसोबतच श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामधून, माफ करा, रजनीगंधा कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: रजनीगंधा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10:30 आणि 26 सेकंद झालेत। आता शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमामध्ये प्रसारित करणार आहोत विनय कुमार यांच्या सतारवादनात राग श्याम कल्याण।

विनय कुमार यांच्या सतार वादनात आता आपण ऐकला राग श्याम कल्याण. शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, उद्या रात्री 10 वाजता प्रादेशिक लोकसंगीत तसंच सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामधले कलाकार अंबल अँटोनी आणि मागी मथू. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. उद्या रात्री 10 वाजता KHz तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: And in men's cricket, India were 124 in 13.3 overs against England in the first T20 international of the five-match series at the Riverside Ground in Chesterlow Street when reports last came in. Earlier, Indian skipper Shreyas Iyer won the toss and opted to bat first. Spinners Varun Chakravarti and Ravi Bishnoi have returned to the playing 11 for India, while Vaibhav Suryavanshi has been kept on bench. The men in blue will look to bounce back from the shocking 2-0 defeat to Ireland in the last series. And that is the end of this news bulletin.
1: अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 11:10 आणि 28 सेकंद झालेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेट उद्याच्या प्रातकालीन सभेत 5:55. तेव्हा रेडिओ सखी चेतना जोशीला आता निरोप द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.